0: Akashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: श्रोते हो, पहाटेचे ठीक 5:32 होत आहेत आणि 107.1 MHz तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम रेनबो प्रसारण सेवा. कार्यक्रम सुरू आहे वंदन आणि मी आहे तुमच्या सोबत, तुमचाच भूषण. आपलं आयुष्य ना खूप सुंदर आहे म्हणून मग ते रसरसून जगायला हवं. जगण्यातला प्रत्येक दिवसाचा प्रत्येक क्षणाचा मनसोक्त मनमुराद आनंद घ्यायला हवा. सण उत्सव समजून साजरे करायला हवे. जे करायचं ते मनापासून करायचं, कारण जीवनात करण्यासारखं खूप काही असतं. ते सकारात्मक हसत हसत जगायचं असतं. त्यासाठी विषय आवडीनिवडींच्या मर्यादा ठेवू नका. आपल्या या दैनंदिन जीवनात येणारी प्रत्येक गोष्ट, प्रत्येक प्रसंग इतका रसरसून जगा की तुमचं आयुष्यातला तुमचा वेळसुद्धा कमी पडेल. आनंदी जीवन प्रयत्नपूर्वक जगणाऱ्यांच्या ओंजळीत परमेश्वर नक्कीच काही ना काही टाकत असतो. ते घेण्यासाठी आपण तत्पर असायला हवं, आनंदी असायला हवं. कारण परमेश्वराला सुद्धा प्रयत्न करणारी, आनंदी आणि जे मिळेल त्यात समाधान मानणारी माणसं ही नेहमी प्रिय असतात.

पहाटेचे ठीक 5:46 होत आहेत मंडळी. अनेक प्रवास वर्णनातून वाचताना वाचनात आलेल्या अनेक व्यक्ती आणि वल्लींचे अनुभव हेच सांगतात की आपला जितका लांबवरचा प्रवास तुम्ही कराल तितक्या प्रकारच्या व्यक्ती आणि त्या हर तऱ्हेच्या भाषा, वेशभूषा, त्यांची देहबोली, स्वभाव, वैशिष्ट्य या सगळ्याचा अभ्यास तुमच्या ज्ञानात भर घालत असतो. मग तो प्रवास पायी असेल, वारीचा असेल, बसमधला असेल, रेल्वेमधला असेल, विमानातला असेल, एक दिवसाचा असेल, अनेक दिवसांचा असेल. असे प्रवास करताना आपल्या सहनशीलतेची लागणारी कसोटी होय ना, तुम्ही सगळ्यांनी अनुभव नक्की घेतला असेल. कुणी तोंड भरून बोलणारं, तर कुणी विनाकारण तिरक्या नजरेने पाहणारं, कुणी आपल्या घासातला घास देणारं, तर कुणी चक्क तोंड फिरवून बसणारे सुद्धा सहप्रवासी हे असतात. नकळत आपल्याला या प्रसंगांमधून आपलं ज्ञान अनुभव वाढवत असतात. जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती, खरं आहे हे सगळं प्रवासादरम्यान आपल्याला अनुभवायला मिळतं. आणि आयुष्याचा सुद्धा असाच प्रवास असतो. आपल्या आयुष्याच्या प्रवासातसुद्धा अनेक व्यक्ती भेटत असतात आणि आपल्याला खरं तर समृद्ध करत असतात.

5:56 होत आहेत आणि आता मात्र वेळ झाली आजच्या आपल्या वंदन या कार्यक्रमातून आपला निरोप घेण्याची. आजच्या आपल्या वंदन या कार्यक्रमात अनुया देवळे, रत्नाकर भालेकर, दिवा दिनकर, मनीषा शेकरे, अनंत कानडे, मनुधुसूदन जोशी, सुयोग महाजन, मंगेश जोशी, सुभाष चव्हाण, रवींद्र शेणाळ, श्रीपाद जोशी, किशोर पेडणेकर, संजय सिंह राजपूत, पंकज मोहड, विठ्ठल मसलेकर, प्रणव शिंदे, श्रीकांत फणसळकर, वृंदा जाधव, सुधीरदत्त मुणगेकर, राजू कराळे, वैदेही, दिलीप वाणी, सुहास पांडे, जयेंद्र शाह, प्रज्ञा मानकामे, महेंद्रभाई, चैतन्य अत्रे, गौतम भिंगारडे, आशा सोनावणे, जयेंद्र शाह, मनीषा राणे, श्रुती भावे, अपूर्वा क्षोत्री, सुलभा काकडे, संयोगिता बापट, प्रसाद पाटील, माधव वाघ, जयश्री उमराणी, अनिल नाईक, मनोहर खामकर, निशा लोहार, प्रकाश जोशी, आनंद मोकाशी, शिरीष बेलसरे, सुरेश भावकर, सरोज कुर्डूकर, हरिश्चंद्र परमाळे, के जे कामत, विनायक धनेश्वर, गोपाळ मेडेकर, रवींद्र साने, श्रीपाद जोशी, आबा पाटील, रवींद्र जोशी, नीलांबरी कुलकर्णी, सुरेखा पाटील, दिनेश नाईक, खनिका भगत, शिवाजी दळवी, स्मिता आणि विवेक नेवळेकर, अशोक शिंत्रे, चंद्रशेखर मुळेकर, अविनाश देवेकर, सुप्रिया अंजली पाटील, वसुमती ठोसर आणि हरिश्चंद्र पाटील यासह अनेक श्रोत्यांनी आपला सहभाग नोंदवलेला आहे. तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक आभार. 6:00 ऐकूया हिंदीतलं बातमीपत्र आणि 6:05 आपण पुन्हा भेटणार आहोत आपल्या रेंबो पंड्या कार्यक्रमात. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना तुमच्याच भूषणचा नमस्कार.

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स.
1: सुप्रभात. दिवसाची खूप छान सुरुवात. नमस्कार श्रोते हो, 107.1 मेगाहर्ट्जवर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची एफएम रेनबो प्रसारण सेवा. आज 25 जून, वार गुरुवार, 6:05 होत आहेत आणि आपल्या रेनबो फंडे या कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. मी तुमचाच गाववाला, तुमचाच भूषण. कार्यक्रमाची सुरुवात नांदिनी करूया.

आणि आता जाणून घेऊयात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज पहाटे नोंद झालेल्या हवामान वृत्तानुसार काल मुंबई शहर आणि उपनगरात हलक्या सरीच्या पावसाची नोंद झाली. कमाल तापमानाची नोंद कुलाबा येथे 27 आणि सांताक्रूझ येथे 28 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आली. किमान तापमानाची नोंद कुलाबा येथे 23 आणि सांताक्रूझ येथे 22 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आली. हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूझ येथे 93% नोंदवण्यात आली. आणि येत्या 24 तासांसाठी हवामानाचा अंदाज पुढीलप्रमाणे. कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मुंबई शहर आणि उपनगरात ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवलेली आहे. हे होतं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज.

0: शोधेहो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
1: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला एक कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
0: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
2: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
0: पण मग अशा वेळी करायचं काय?
3: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
0: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
4: WhatsApp in life, man more calm. Itano aram, so start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
5: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
4: Musical saath, real life baat, cinema natak, bhatkar tikhas. Start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
5: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
6: Gawalenu, tuma sagana. तुमच्याच भूषणचा पुन्हा एकदा प्रेमपूर्वक आदरयुक्त असा नमस्कार. 6:19 झालेली आहेत आणि रेनबो फंडेच्या पहिल्या टप्प्यात आज आपण सगळे जाणार आहोत एका छानपैकी अशा प्रवासाला. होय, आणि या प्रवासात कसं असतं, कुठलाही प्रवास आपण जेव्हा करतो त्यावेळेला एक विश्वासाचा माणूस आपल्या सगळ्यांना नक्कीच लागतो. आता अशा अनेक प्रवासांपैकी एक प्रवास असतो तो म्हणजे पाण्यातला, आणि पाण्यातला प्रवास करताना आपण होडीतून, नावेतून, बोटीतून, स्पीडबोटून अशा अनेक माध्यमातून आपण प्रवास नक्की केला असेल. तुमच्यापैकी फार क्वचित असे जण असतील की ज्यांनी आत्तापर्यंत होडीतून प्रवास केलेला नसेल, आणि केलेल्यांच्या नजरेसमोर आत्ता चटकन कदाचित तो प्रवास आलेला असेल. हे सगळं आपण का बोलतो आहे आज, कारण आजचा दिवस तसा खास आहे आणि त्या व्यक्तीविषयी आपण बोलणार आहोत. ते म्हणजे आज आहे जागतिक नाविक दिन. जागतिक नाविक दिन दरवर्षी 25 जून म्हणजे आजच्या दिवशी जगभरात साजरा केला जातो. जागतिक अर्थव्यवस्थेत नाविकांच्या योगदानाची प्रशंसा करणं आणि सागरी प्रवासातील त्यांच्या कष्टांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं

हा आजच्या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. 2010 इंटरनॅशनल मरीटाईम ऑर्गनायझेशन अर्थात IMO या संघटनेने मनीला येथे झालेल्या परिषदेत 25 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय नाविक दिन म्हणून घोषित केला. जागतिक व्यापारातील सुमारे 90% माल वाहतूक ही समुद्री मार्गाने होते. आपले दैनंदिन जीवन सुरळीत चालण्यासाठी नाविक आपलं घर आणि कुटुंब सोडून समुद्रात अत्यंत खडतर परिस्थितीत काम करत असतात. आजच्या दिवसाच्या निमित्ताने त्यांच्या या सेवांचा सन्मान केला जातो आणि याच विषयी आपण अधिक बोलणार आहोत आणि जोडीला छान छान गीतांचा आस्वाद घेणार आहोत. अशा भोसले यांच्या स्वरातलं हे गीत त्यापैकीच एक.

दरवर्षी हंगा आयएमओ कडून नाविकांसाठी विशिष्ट टीम किंवा एखादी मोहीम राबवली जाते आणि यावर्षीची म्हणजे 2026ची जागतिक नाविक दिनाची अधिकृत थीम आहे कॅरिंग वर्ल्ड ट्रेड कॅरिंग द रिस्क जागतिक व्यापाराची वाहतूक जोखमींची जबाबदारी अशी आहे. मागील काही वर्षात समुद्रात काम करणाऱ्या नाविकांच्या सुरक्षेवर विशेषतः त्यांच्यावरील छळ गुंडगिरी रोखण्यासाठी शून्य सहिष्णुतेची संस्कृती

अडवण्यावर भर दिला गेला. जागतिक संकटाच्या काळात नाविकांनी पुरवलेल्या अखंड सेवांचे महत्त्व या थीमद्वारे अधोरेखित करण्यात आलंय.

नाविक समुद्रात काम करताना अनेक गंभीर संकटांना, मानसिक दबावाला आणि सुरक्षेच्या जोखमींना तोंड देतात. विशेषतः सध्याच्या आंतरराष्ट्रीय संघर्ष आणि तणावाच्या भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आव्हानांकडे लक्ष वेधणं हा यावर्षीच्या थीमचा हेतू आहे. जगातील व्यापार समुद्र मार्गे सुरळीत चालू ठेवण्यात नाविकांचा महत्त्वाचा हात असतो. परंतु अनेकदा त्यांचं हे कठीण परिश्रम आणि त्याग सामान्य लोकांच्या नजरेत येत नाही आणि त्यांचंही योगदान आजच्या दिवसाच्या निमित्ताने सगळ्यांसमोर आणलं जातं. युद्धाच्या परिस्थितीत सरकार आणि सागरी उद्योगाने त्यांच्या सुरक्षेची आणि मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी असा संदेश या मोहिमेद्वारे दिला जात असतो. आजच्या दिवशी सोशल मीडियावर डे ऑफ द सी फेअरर हा हॅशटॅग वापरून जगभरातील नाविकांचे आभार मानले जात आहेत आणि त्यांच्या शौर्याला सलाम केला जातोय.

0: नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांची सकाळ छान प्रसन्न होते ती अंगणातल्या सड्याने, वासुदेवाच्या गाण्याने. पण आपल्या सगळ्यांची सकाळ सुमधुर होते ती FM रेनबोमुळे. ऐकत राहा, आनंद घेत राहा.
1: नक्कीच आपण सगळे छान आनंद घेतोय आणि आता सुद्धा सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातल्या ह्या गीताचा आपण सगळ्यांनी आस्वाद घेतला, आनंद घेतला. तुम्हा सगळ्यांची फरमाईश होती, अनेकांचे मेसेजेस होते, दूरध्वनीच्या माध्यमातून सुद्धा अनेकांनी सांगितलं की आपण नाविकांविषयी बोलतोय, तर अशा वेळेला या गीताची आनंद किंवा ह्या गीताची फरमाईश तुमची सगळ्यांनी केली होती आणि त्या गीताचा आनंद आपण नक्कीच घेतला आहे. पूर्वी प्रवासाच्या अनेक साधनांपैकी होडीतून प्रवास हा एक मार्ग होता. गावांमध्ये नद्या असायच्या किंवा मग खाड्या असायच्या, अशा वेळी पलीकडे जाण्यासाठी किनाऱ्यावर नावाडी लोक आपल्या होड्या उभ्या करत, एक एक करत प्रवासी जमले की मग मधोमध ठरल्या जागी नाविक बसायचा किंवा मग उभा राहायचा आणि मग वल्ह्याच्या किंवा मग मोठ्या दंडुक्याच्या मदतीने होडी मार्गस्थ व्हायची. पलीकडे पोहोचल्यावर प्रवासी उतरताना नाविकाला पैसे द्यायचेत. असा नाविकांचा व्यवसाय बरीच वर्ष सुरू होता.

मंडळी काळ बदलत गेला आणि छोट्या नावेपासून मोठ्या अगदी क्रूजपर्यंत क्रांती झाली. अत्याधुनिक मशीन्स आल्यामुळे नाविकांचे श्रम एकदम कमी झाले. इंधनावर चालणाऱ्या होड्या, बोटी, नावी या स्पीड बोटींमध्ये परावर्तित झाल्या. वेळेची मोठी बचत झाली आणि परिणामी केवळ प्रवासी नाही तर सामानाची वाहतूकही नाविक करू लागले. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात सुद्धा वाढ झाली आणि व्यापाराला चालना मिळाली.

0: 1.1 megahertz, musically yours.
1: 6:45 होत आहेत आणि 107.1 मेगाहर्ट्झवर श्रोते हो तुम्ही ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. कार्यक्रम सुरू आहे रेनबो फंडी आणि मी आहे तुमच्या सोबत तुमचाच भूषण. तर गाववाल्यांनो आपण बोलतोय ते जागतिक नाविक दिन याविषयी आणि नाविकांविषयी आपण बोलतोय आणि यानिमित्ताने छानपैकी आपण होडीतनं नावेतनं सफर करतोय. नाविकाचं जीवन काय आहे ते जाणून घेतोय, तुमचे अनुभवसुद्धा जाणून घेतोय. असं छान आणि जोडीला छान छान ही गीतं, किती आनंदमय असं वातावरण निर्माण झालेलं आहे, छान प्रवास चाललाय असं वाटतंय, नाही का? बरं गावाला नू पूर्वी काय आणि आता काय, बऱ्याच वेळा मच्छीमार खोल समुद्रात जायचे, ते अनेक दिवस समुद्रात असायचे आणि अजूनही असतात. तसं मग नियोजनसुद्धा केलं जायचं, अनेक दिवस पुरेल असं मग अन्न साठा असेल, पिण्याचं पाणी असेल, याची साठवणूक होडीत केली जायची. सुरक्षेची साधनंसुद्धा असायची, होडीला निशाण लावलेलं असायचं, अन्न शिजवण्यासाठी छोटा स्टोव्ह असायचा, अजूनही असतो काही घोड्यांमध्ये आहे. पाण्याला उधाण आल्यावर नाविक एकमेकांना आधार द्यायचे, अनेक दिवस मासेमारी केल्यावर मग होड्या किनाऱ्याच्या दिशेने मार्गस्थ व्हायच्या. इतर नाविकसुद्धा किनाऱ्यावर येणाऱ्या होडीची प्रतीक्षा करायचे, कारण येणारी जी होडी आहे ना ती किनारी अगदी व्यवस्थित लावणं होय, कारण ती आली आणि तिथे उभी राहिली असं नाही होत. येणारी जी होडी असते, जी बोट असते, ती किनाऱ्याला व्यवस्थित लावणं हा सुद्धा एक वेगळा टास्क असतो आणि ती एक कला आणि त्याच्यात अनुभवी माणसंच अगदी योग्य पद्धतीने ही होडी किनारी लावतात.

मंदाकिनी उजागरे यांच्या स्वरातलं हे छान गीत आपण ऐकलं आणि त्यातल्या भावना, त्यातले शब्दसुद्धा किती छान होते बघा. कारण नाविक आपल्यासाठी समुद्रात जात असतो, भले तो त्याचा व्यवसाय असेल, पण तरीसुद्धा कुठेतरी जीवाची भीती असते. अशावेळी त्याचे परिजन असतील, घरातले कुटुंबी असतील, हे कुठेतरी काळजी करत असतात. कारण 3-4 खोल समुद्रात असल्यावर एखादी मदत मिळेल, नाही मिळेल, काय प्रसंग उभा राहील, काही सांगता येत नसतं. पण नाविक मात्र खोल समुद्रात अगदी जात असतात. आजही आपल्या प्रत्येकाला होडीतून सफर करायला मजा येते, म्हणूनच पर्यटनस्थळी आपण अगदी आवर्जून होडीत बसतो. तुम्ही पण बसला असाल ना, आठवत आहे का तुम्ही कुठल्या होडीत बसला होतात, कुठे पर्यटनस्थळी गेला होतात? आणि मग अशावेळी नाविकासोबत आनंदसुद्धा आपण घेत असतो. चला जरा काश्मीरला जाऊया काय. काश्मीरला गेल्यावर शिकारा राईड आपल्यापैकी अनेकांनी नक्की केली असेल. दल लेकमध्ये नाविक छोट्या छोट्या होडीतून व्यवसाय करतानासुद्धा आपल्याला दिसतात. मग या छोट्या छोट्या बोटींमध्ये काय असतं तर फुलं असतात, काही वेळेला गरमागरम कावा असतो, आता हल्ली काही जणांसाठी खास चहा कॉफीसुद्धा असतात, फळं असतात विक्रीला, शोभेच्या वस्तू असतात. ह्यासह अनेक वस्तूंचा व्यापार हे नाविक करतात. आणि या सरोवरात सफर करताना आपण छानपैकी नावेच्या मध्यभागी निवांतपणे पहुडलेले असतो आणि एका टोकावर बसून नाविक होडी ही हळूहळू पुढे नेत असतो. अद्भुत निसर्ग सौंदर्य, छान वातावरण, पाण्याचा प्रवाह आणि जोडीला तिथे असणारा जो नाविक असतो त्याच्याबरोबरच्या गप्पा, अशी सगळी अनुभूती मनाला एक वेगळाच तजेला देते. आपण अशा परक्या ठिकाणी गेलो की तिथल्या स्थानिक लोकांशी गप्पा मारतो, मग असा जेव्हा होडीतला प्रवास असतो त्यावेळेला मग छानपैकी गप्पा त्या नाविकासोबत होत असतात. तिथली परिस्थिती आपण जाणून घेत असतो, तोसुद्धा आपल्याला छान माहिती देत असतो. असं हे थंड वातावरणातलं जी अनुभूती असते ती या गाण्यातून सुद्धा आपण अनुभवणार आहोत. छानपैकी होडीतली निवांत सुशेगात सफर करूया.

तुम्ही सगळे तुमचे अनुभव सांगतायत आणि छानपैकी बोटीमधला आमचा वेगवेगळ्या ठिकाणचा प्रवास कसा होता तेही सांगताय. काही श्रोत्यांच्या घरातली मंडळी नेवीत असल्यामुळे आमचा अनेक बोटींमधनं प्रवास झाला असं निलंबरी कुलकर्णी सांगितलंय. हरिश्चंद्र पाटील यांनी सांगितलं की त्यांचं गावच समुद्रकिनारी आणि त्यांचं सासूरवाडीसुद्धा पूर्ण पाण्याने वेढलेली असल्यामुळे बोटीतनंच प्रवास करावा लागतो आणि आम्ही सुद्धा आता वल्लवायला चांगल्या पद्धतीने शिकलेलो आहोत असं त्यांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर खरंच अनेक देवस्थानंसुद्धा ही तिथे आपल्याला दर्शन घ्यायला जायचं असेल तर आपल्याला बोटीतनंच प्रवास करावा लागतो, अन्य कुठलाही मार्ग नाही आहे. आणि अजूनही आपल्या महाराष्ट्रात असेल, देशभरात असेल, अनेक जी गावं आहेत ही पाण्याने वेढलेली आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी दुसऱ्या भागात जायचं असेल तर बोट होडी हा एकमेव पर्याय आहे. बरं, आपण काश्मीरला गेलो होतो, आता जरा केरळला जाऊया. काय गावालं येत आहे ना केरळला? पाण्याचा भाग मोठ्या प्रमाणात केरळमध्ये, अगदी लहान लहान गावांमध्ये सुद्धा बोटींचा वापर इथे आढळतो, त्यामुळे नाविकसुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत इथे. नारळांची वाहतूक, इतर व्यवसाय हे नाविक करतात. बरं, केरळमधली एक खास स्पर्धा फक्त केरळमध्ये बघायला मिळते, ती म्हणजे होडीची स्पर्धा असते. इथे लांबलचक निमुळत्या होड्या असतात, त्यात रांगेने बसलेले नाविक एका सुरात अत्यंत वेगाने आपली नाव पुढे नेतात. अशा 7-8 नावं असतात आणि या ही स्पर्धा बघायलासुद्धा एकदम मजा येते. चपळ असणारे नाविक आहेत ना, विजेत्या नाविकांचं तितक्याच खुल्या मनाने अभिनंदन करतात. रोजच्या जीवनातला ताण कमी व्हावा म्हणून, विरंगळा म्हणून अशा स्पर्धा नाविक खऱ्या अर्थाने एन्जॉय करतात. अशी स्पर्धा तुम्हीसुद्धा प्रत्यक्ष क्वचित काही जणांनी पाहिली असेल किंवा TV वरसुद्धा नक्की आपण त्याचा आस्वाद घेतला असेल. ते बघणंसुद्धा छान आनंददायी असतं.

काय गावालो मस्तपैकी सफर झाली की नाही? चला आता आपण काश्मीरला जाऊन आलो, केरळला जाऊन आलो, आता जरा आपण आणखीन वेगळ्या ठिकाणी जाऊया, धार्मिक पर्यटनाला जाऊया. होय, ऋषिकेश, हरिद्वार, वाराणसी अशा ठिकाणी सुद्धा आपण धार्मिक पर्यटनाला गेल्यावर छोट्या छोट्या होडींमध्ये, बोटींमध्ये नक्की बसलेलो असाल. बऱ्याच जणांनी अनुभव घेतला असेल, होय की नाही? नदीच्या मध्ये बरं, या होडीत बसल्यावर काय छान ती सफर होते. एकतर गंगेचं शुद्ध छान पाणी, तिथलं अप्रतिम निसर्ग सौंदर्य, आणि मग अशा वेळेला एका काठावरून दुसऱ्या काठावर जाण्यासाठी तिथे होडीची मदत ही घ्यावीच लागते. आणि मग काय होतं की अशा होडीत आपण बसतो, बसल्यावर मग नदीच्या मध्यभागी गेल्यावर त्या होडीचा जो नाविक आहे ना,

बोटीचा वेग मंदावतो, कमी करतो, हळू पद्धतीने पुढे पुढे नेतो, ते का माहिती का, भाविकांच्या मागणीनुसार। आणि मग ती मध्यभागी आल्यावर होळीचा वेग कमी झाल्यावर भाविक काय करतात, अगदी पटापट लगेच गंगेचं जे पाणी आहे ते बाटल्यांमध्ये भरून घेतात। आणि मग त्यानंतर नाविक भाऊ जे आहेत ती आपली बोट, ती आपली होडी पुढे नेतात। ते पाणी भरून घेतल्यावर एक वेगळी शांतता मनाला मिळते, एक समाधान मिळतं, आणि बोटीचा प्रवास तर होतोच किती छानपैकी। गंगेचं पाणी घेतल्यावर आपण ते आपल्या घरात परत आल्यावर त्याची पूजासुद्धा करतो। पण एक लक्षात ठेवायला हवं की या कार्यात आपल्याला महत्त्वाची मदत होते ती नाविकाची।

आकाशवाणी पुणे, माधुरी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातील सर्व शेतकऱ्यांना या वर्षअखेरपर्यंत दिवसा वीज पुरवठा देण्याचा शासनाचा प्रयत्न. महिला सुरक्षेसंदर्भातील कायद्यांमध्ये आवश्यक सुधारणांसाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करणार असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. बालविवाह आणि बालमृत्यू रोखण्यासाठी विशेष उपाययोजना राबवत असल्याची महिला बालविकास मंत्र्यांची विधिमंडळात माहिती. आणि राज्यात मोसमी पावसाला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, कृषी मंत्र्यांचा सल्ला.

0: अत्याचार, धार्मिक भावना दुखावल्याचं प्रकरण अशा घटनांचा अभ्यास करण्यासाठी आणि महिला सुरक्षेसंदर्भातील कायद्यांच्या पुनरावलोकनासाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी काल विधान परिषदेत दिली. चित्रा वाघ यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: यासंदर्भात काही कायदे निश्चित आहेत पण त्याचं योग्य त्या प्रमाणात पालन होत नाही आणि म्हणून आता काही उपाययोजना चित्रा त्यांनी या ठिकाणी सुचवलेल्या आहेत. मी तर असं म्हणेन की आपल्या आणि अध्यक्षांच्या मान्यतेने दोन्ही सभागृहातल्या महिला सदस्यांची एक कमिटी तयार करून आणि आत्ता उपस्थित असलेले कायदे आणि नियम याचा अभ्यास करणे, त्याच्यामध्ये काय बदल केला पाहिजे. विशेषतः आपण जेव्हा हे कायदे तयार केले त्यावेळेस प्रायव्हेट वर्कप्लेसेस इतक्या मोठ्या प्रमाणात नव्हत्या. जेव्हा हे कायदे तयार केले त्यावेळेस आपल्याकडे रात्रीच्या शिफ्टला महिला कमी काम करत होत्या, त्यामुळे आता आपल्याला त्याच्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून दोन्ही सभागृहाची महिला सदस्यांची एक कमिटी तयार करून त्यांना ही जबाबदारी आपण देऊ. या सगळ्या कायद्यांचा, नियमांचा, झालेल्या घटनांचा आढावा घेऊन आपण काय उपाययोजना करणं आवश्यक आहे त्या उपाययोजना त्यांनी सुचवाव्या. निश्चितपणे राज्य सरकार त्या उपाययोजना त्या ठिकाणी लागू करेल.
0: परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर शासनानं सकारात्मक भूमिका घेतल्यानं आरटीओ कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप मागं घेण्यात आला आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. परिवहन विभागातल्या कर्मचारी संघटनांनी विविध मागण्यांसाठी 16 जूनपासून बेमुदत संप पुकारला होता. राज्यात बालविवाहाचं प्रमाण 10% आत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे प्रमाण जास्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये विशेष मोहीम राबवण्यात येत असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी काल विधानसभेत दिली. यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी विधी आणि न्याय तसंच ग्रामविकास विभागांच्या मदतीनं कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या वर्षी राज्यात सुमारे 1500 आणि यंदाच्या वर्षात आतापर्यंत 1400 अधिक बालविवाह रोखण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. राज्यातील बालमृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना सुरू असल्याची माहितीही सरकारनं काल विधानसभेत लेखी उत्तरात दिली. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत एका चर्चेला उत्तर देताना दिला. शेतकऱ्यांनी प्रथम आपल्या शेतातली ओलाव्याची पातळी तपासून पुरेसा ओलावा असल्याची खात्री झाल्यावरच पेरणी करावी. एल निनोसह हवामानातल्या इतर अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभाग मदत करेल असं आश्वासनही भरणे यांनी दिलं. दरम्यान अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव वाचताना झालेल्या चुकांबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल दिलगिरी व्यक्त केली. छापील भाषणाची प्रत अस्पष्ट असल्यानं वाचताना चूक झाल्याचं ते म्हणाले. तत्पूर्वी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत झालेल्या अनियमिततेच्या निषेधार्थ विरोधी पक्ष सदस्यांनी विधानभवन परिसरात निदर्शनं केली. यंदाच्या आषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी सर्व विभागांच्या समन्वयातून व्यापक नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या. विधानभवनात काल त्यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूरच्या आषाढी एकादशीच्या अनुषंगानं आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. वारीचा उपक्रम डिस्कव्हरी आणि जिओग्राफी दूरचित्रवाहिनीद्वारे जगभरात पोहोचणार असल्याचं त्यांनी सांगितलं. वारकऱ्यांच्या मुक्कामस्थळी जर्मन हँगर उभारण्यात आले असून त्यामुळे लाखो वारकऱ्यांना सुरक्षित आणि प्रशस्त निवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. संत मुक्ताबाईंच्या पालखीनं काल जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी इथून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं. विठ्ठल नामाचा जयघोष आणि टाळ मृदंगांचा गजर अशा भक्तिमय वातावरणात हा प्रस्थान सोहळा पार पडला. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. 1975 रोजी आजच्या दिवशी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्या घटनेचं स्मरण म्हणून आज संविधान हत्या दिवस पाळला जात आहे. आणीबाणीच्या काळात देशासाठी प्राण गमावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसंच संविधानाचं आणि लोकशाहीचं मूल्य नागरिकांना समजावं यासाठी आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पुण्यातील आशय सांस्कृतिकच्या वतीनं आणि पुल परिवाराच्या सहयोगानं आयोजित पुल स्मृती महोत्सवाचं उद्घाटन काल तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांच्या हस्ते झालं. उद्घाटन समारंभापूर्वी या समहा हा लघुपट प्रदर्शित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अखेरच्या सत्रात बहुरूपी पुलं या विषयावर विशेष परिसंवाद झाला.

माहिती कायद्यात केलेल्या दुरुस्त्या रद्द करण्याच्या मागणीसाठी 5 जुलै रोजी उपोषण करण्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी काल अण्णांची राळेगणसिद्धी इथं भेट घेतली, मात्र ही बैठक निष्फळ ठरली असून आपण उपोषणावर ठाम असल्याचं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार पक्षातून बाहेर पडल्याप्रकरणी खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी काल लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले खासदार दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाहीत. त्यांची संख्या पक्षाच्या एकूण खासदारांच्या 2/3 असली तरीही संविधानातल्या 10व्या अनुसूचीतल्या तरतुदीनुसार हे करता येणार नाही असं आपण सभापती बिर्ला यांना सांगितल्याची माहिती अनिल देसाई यांनी वार्ताहरांना दिली. या प्रकरणी सभापती संविधान आणि लोकशाहीचा आदर करणारा निर्णय घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या स्थापनेला 5 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त 21 जून ते 6 जुलै या कालावधीत सहकार सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या कालावधीत राज्य सहकारी संघ आणि राज्य शासनाच्या सहकार खात्यानं जनजागृतीचे विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. सहकारी चळवळीचं राष्ट्रविकासातील योगदान तसंच सहकार मंत्रालयाच्या विविध उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणं हा या सप्ताहाचा उद्देश आहे. राज्य शासनाचे 2023-24 आणि 24-25 वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार गडचिरोली जिल्ह्यातल्या 3 शेतकऱ्यांना जाहीर झाले आहेत. 2023-24 साठीचा सर्वसाधारण गटातला पुरस्कार आरमोरी तालुक्यातल्या विष्णुपद गाईन यांना तर आदिवासी गटातला पुरस्कार एटापल्ली तालुक्यातल्या दयाराम सिदाम यांना जाहीर झाला आहे. 2024-25 साठीचा पुरस्कार सर्वसाधारण गटात आरमोरी तालुक्यातल्या पुरुषोत्तम जांभूळकर यांना जाहीर झाला आहे. नैऋत्य मोसमी पावसानं राज्याच्या बहुतांश भागात हजेरी लावली असून मुंबईसह अनेक ठिकाणी कालपासून पावसाची संततधार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढचे 3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मासेमार आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. रायगड जिल्ह्यातही गेले 2 दिवस जोरदार पाऊस पडला, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अलिबाग तालुक्यात झालेल्या जोरदार पावसानं काल देहेन गावाजवळील बंधारा वाहून गेला, यामुळे या गावाचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे. रत्नागिरीमध्ये फगरवठार इथं 70 फुटी संरक्षक भिंत काल कोसळली. लांजा तालुक्यातल्या आरगावात बांध कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. परभणी, जालना आणि यवतमाळ जिल्ह्यासह मराठवाड्यातल्या काही भागातही पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. हवामान. मान्सूननं अवघा महाराष्ट्र व्यापला असून येत्या आठवड्यात विविध भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकणात 30 जून पर्यंत तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात 26 आणि 27 जूनला जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यातील सर्व शेतकऱ्यांना या वर्ष अखेरपर्यंत दिवसा वीज पुरवठा देण्याचा शासनाचा प्रयत्न. महिला सुरक्षेसंदर्भातील कायद्यात आवश्यक सुधारणांसाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करणार असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. बालविवाह आणि बालमृत्यू रोखण्यासाठी विशेष उपाययोजना राबवत असल्याची महिला बालविकास मंत्र्यांची विधिमंडळात माहिती. आणि राज्यात मोसमी पावसाला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, कृषी मंत्र्यांचा सल्ला. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: नमस्कार श्रोतेहो, 107.1 मेगाहर्ट्ज वर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची एफएम रेनबो प्रसारण सेवा। कार्यक्रम सुरू आहे रेनबो फंडे आणि मी आहे तुमच्या सोबत, तुमचाच भूषण। सगळ्या गाववाल्यांना तुमच्याच भूषणचा नमस्कार। गाववाल्यांनो, रेनबो फंडेचा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे। पहिल्या टप्प्यात आपण छानपैकी होडीमधली सफर केली, नाविकाविषयी बोललो, तुमचा भरभरून प्रतिसाद त्याला मिळाला। आता थोडीसं एक कोरी चाय होऊन जाऊ दे, जरा चहाचा आस्वाद घेऊया आणि मग कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यात अधिक बोलूया।

माझ्या हॉटेलात चला चहा पिण्याला गरम गरम भजी खावया गरम गरम चहा बरोबर मजेत खाहो खारी बिस्किट नरम नरम हो नरम नरम।

0: ध्वजाया बसून गेला आमचा दम, बसून गेला आमचा दम। माझ्या हॉटेलात चला चहा पिण्याला गरम गरम, भजी खावया गरम गरम, चहा बरोबर मजेत खाहो थारी बिस्किट नरम नरम हो नरम नरम। माझ्या हॉटेलात चला
1: चला, मस्तपैकी गरमागरम चाय पिऊन झालेली आहे गावल्यानू। आता छानपैकी आणखीन एका वेगळ्या ठिकाणी आपण जाणार आहोत। तर गावल्यानू, प्रदर्शनांना जाणं आपल्या सगळ्यांनाच आवडतं। आपला छान विरंगुळा होतो, वेळ चांगला जातो, नवीन माहिती मिळते, काही ठिकाणी खरेदीसुद्धा होते आणि नेहमीपेक्षा वेगळं असं काहीतरी पाहिल्याने अनुभवल्याने मनाला आनंद मिळतो। असंच एक हटके प्रदर्शन ठाण्यात आजपासून सुरू होतं आहे। सी ट्यूब आर्ट गॅलरीतर्फे 25 ते 28 जून दरम्यान ठाण्यामधील कला दालन इथे क्वांटम कॅनव्हास या कला प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे। याच्या नावातच वेगळेपण आहे। वेगळ्या वाटेवरची अनुभूती घ्यायची असेल तर या कला प्रदर्शनाला नक्की भेट द्या। आजपासून सुरू होणारं हे प्रदर्शन रविवारपर्यंत चालू असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांसाठी प्रवेश विनामूल्य आहे। क्वांटम कॅनव्हास कला प्रदर्शन ठाण्यातील कला दालनात तुम्हा सगळ्यांना पाहता येईल।

0: आणि आता आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम उज्ज्वल सिस्टीम ऑफ प्रोडक्टिव्हिटी भाग 8।
1: श्रोते हो, आपण रोजच्या धावपळीच्या स्पर्धात्मक आणि असमाधानी जगात आपण यश मोजतो ते पद, पैसा आणि प्रतिष्ठेच्या निकषांवर। पण या प्रवाहात काही क्षण थांबून कधी स्वतःला विचारतो का की आपण स्वतः यशस्वी आहोत का? आपल्याला नक्की मुक्ती कशातून हवीये आणि दुःख टाळता येऊ शकते का? आपण कायम सुखी आनंदी राहू शकतो का? आजचे आपले पाहुणे हेच प्रश्न आपल्या मनाला अगदी मुळाशी जाऊन विचारायला लावतात। आयआयएम अहमदाबादचे पदवीधर, माजी आयएस अधिकारी आणि आज संपूर्ण भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर चैतन्याच्या नव्या क्रांतीचा मार्ग दाखवणारे मानवतेचे शेर्पा ओटू अर्थात उज्ज्वल उके सर आज आपल्या सोबत आहेत। सर नमस्कार, मनपूर्वक स्वागत आहे तुमचा कार्यक्रमात।
2: नमस्कार।
1: आपण विकसित केलेली माहोपेक्षा म्हणजे महान त्याग किंवा महान क्षमा ही कोणती धर्म परंपरा नाही, गुरुपंथ नाही, तर मग ही क्षमा स्वतःच्या चुकांना करायची का दुसऱ्यांच्या?
2: सर्वप्रथम क्षमा हे स्वतःलाच करायची असते। आम्ही जेव्हा सुरुवात करतो, जसं म्हणतात ना की तोरा मन दर्पण कहलाय, तर स्वतःपासूनच ते क्षमाची सुरुवात करायला लागते। कारण जेव्हा आम्ही इतरांना बघतो तर नेहमी एक परका माणूस आहे आणि त्यांनी काही चूक केली असेल तर हमखास आम्हाला राग येतो किंवा काही संताप येतो आणि त्यांना क्षमा

0: करणं सोपं असते, पण आमच्या हातातून जे झालेली चुका आहेत ते चूक कधी कधी आम्ही विसरत नाही आणि पुढे जाण्यामध्ये कधी कधी मानसिक किंवा शारीरिक इजा पण होते.
1: तर याच कल्पनाशक्तीमुळे आपण म्हणतो की माणसानं प्रगती केली, आणि प्रगती केल्यावर अर्थातच नवीन नवीन प्रश्न पण उद्भवले. ते म्हणजे स्वप्नातलं घर घ्यायचंय, परीक्षेत उत्तीर्ण व्हायचंय, किंवा अनावश्यक वजन कमी करायचंय, या सगळ्यामध्ये. मग या सगळ्यात मावापेक्षा कशी मदत करतं?
0: बघा, मी थोडक्यात सांगतो. या कल्पनाशक्तीमुळे दोन प्रकारची कल्पना येऊ शकतात. एक कल्पना येऊ शकतात की मी यशस्वी होत आहे, माझ्याकडे हे सगळं माझे स्वप्न पूर्ण होत आहे. आणि एक कल्पना असं पण होऊ शकते की कोणीतरी माझे मार्गात अडथळा निर्माण करू शकतो, हे करू शकतो, निगेटिव्ह. दोन्हीही कल्पना येऊ शकतात ना.
1: बरोबर.
0: तुम्ही चेतन मनमध्ये कल्पना येतात, अचेतन मनला कल्पना येत नाही. अचेतन मन फक्त ड्युटी निभावतं, पण तुम्हाला तो उत्तर देऊ शकतो. इट्स लाईक अ कॉम्प्युटर. तर कल्पनामध्ये जर तुम्ही नेगेटिव्ह कल्पना सुरुवात केली तर तुमच्या अचेतन मनला काय आदेश जातील? हे होणार नाही, कठीण आहे. आणि अचेतन मन सॅल्यूट करून म्हणतो, होय साहेब, आणि बरोबर तो कठीण करून देतो. तर तुम्ही काय विचार करताय त्याच्यावर हे अवलंबून आहे की तुमच्या अचेतन मन कसं रिस्पॉन्स करेल.
1: बरोबर. चेतन अचेतन मनाची अवस्था उलगडणाऱ्या, यशस्वी जीवनाचा मार्ग दाखवणाऱ्या, तणावमुक्त जीवनशैलीचा मंत्र सांगणाऱ्या ओटू अर्थात उज्ज्वल उके सरांच्या माहोपेक्षा कार्यशाळेत नक्की सहभागी व्हा. सहभागासाठी संपर्क क्रमांक 7030911302, 7030911302. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7030911302, 7030911302. आणि आमची वेबसाईट आहे www.usp.org.in. तुम्ही आता सांगितलं त्याप्रमाणे एकाग्रता आणि क्षमा यावर आपण बोललो, पण परोपकार याबद्दल आम्हाला थोडं ऐकायचं आहे की तो कशा पद्धतीने सामान्य माणूस सुद्धा रोजच्या आचरणात आणू शकतो.
0: बघा, असं आहे की कोणी कितीही मोठा झाला किंवा साधारण माणूस कोणीही असो, शेवटी एक दिवस तू जन्माला आलेला आहे आणि एक दिवस तू मृत्यू पावेल.
1: अगदी
0: बरोबर आहे ना. सगळं खेळा जे आहे ते ह्या जीवनामध्येच आहे. तर ह्या जीवनामध्ये तुम्हाला आनंद कुठून मिळतो त्याच्यावर तुम्हाला भर द्यावा लागेल. तसंच आम्ही जेव्हा विचार करतो की आनंद कुठून येतो, तर खरा आनंद माझे खूप स्टुडंट्सला विचारलं की असा हृदयावर हात ठेवून तुम्ही सांगा की जर मी तुम्हाला एक वरदान दिला की तुम्हाला आयुष्यात काय पाहिजे, तुम्हाला कोणतेही गोष्ट पाहिजे मी तुम्हाला देऊ शकतो, तर 99% लोकांनी काय सांगितलं की साहेब, माझ्या कुटुंबमध्ये माझे आजूबाजूचे माझे लोक आहेत त्यांच्यामध्ये सुखशांती असावी. कोणी म्हणतो कोणाला आजार होऊ नये, कोणी म्हणतो मानसिक शांती सर्वांना मिळावी. खरं मी सांगतो, कितीही एक माणसाला विचारलं तो म्हणेल की मला हे व्हायचंय ते व्हायचंय, पण शेवटी हृदयापासून जेव्हा तो विचार करतो त्याला काय पाहिजे, त्याला आनंद पाहिजे, त्याला मानसिक शांती पाहिजे, त्याला हेल्थ पाहिजे, चांगला स्वास्थ्य पाहिजे आणि फ्रीडम पाहिजे, दुसरं काय पाहिजे. खरं परिस्थिती ही आहे. आणि ते तुम्हाला खरा आनंद मिळेल जेव्हा तुम्ही इतरांसाठी काय करणार. कारण एकटा माणूस कुठेही काही कितीही दिवस राहिला तो वेडासारखा होऊन जातो, त्याला दुसरे लोक लागतात. ते म्हणतात ना जेलमध्ये सॉलिटरी कन्फाइनमेंट, ज्याला एकटेला बंद करून टाकतात, कोणी त्याच्याशी बोलत नाही, तो वेडा होऊन जातो. तो समोर असलेला गार्ड आहे त्याला सांगतो माझ्याशी बोला, काहीतरी बोला हो. तर आम्हाला एकमेकांशी संपर्क करणं फार गरजेचं आहे. मी बोलतो आहे, तुम्ही ऐकतायत, तर माझा तुमच्याशी संपर्क झाला. जे तुमचे श्रोता लोक आहेत त्यांच्या बरोबर माझा संपर्क झाला, मी तुमच्या हृदयात पोचलो.
1: बरोबर.
0: तेच आनंद आहे ना. आणि ते जर तुम्ही इतरांचे चांगलेपणासाठी किंवा त्यांच्या हेल्थसाठी, त्यांच्या आनंदासाठी परोपकार म्हणून केलं, तर तुमची आत्मीय जी शांती आहे ती वाढेल. आणि अचेतन मन तुमच्या जबरदस्त पॉवरनी काम करेल. ते आहे त्यासाठी परोपकार.
1: परोपकार फार महत्वाचे आहेत आणि ते समाजातल्या कुठल्याही स्तरातील लोकांना करणं शक्य आहे किंवा केले पाहिजे.
0: कोणी सगळं परोपकार म्हणजे कोणाला जाऊन एक वेळची जेवण देणं असं नाहीये. परोपकार मी तुम्हाला सांगतो, तुम्ही सकाळी तुम्ही नाश्ता केला असेल, कांदे पोहे खाल्ले असतील. आता ते पोहे कुठून आले, तर कांदा कुठून आला, तो कोणीतरी शेतकरीने ते कांदा उगवला असेल ना.
1: बरोबर.
0: कोणीतरी त्याचे घराचे कोणी पर्सन असेल, कोणी व्यक्ती असेल, त्यांनी ते कांदे काढले असतील, बोरीमध्ये टाकले असतील, गोणीला कोणीतरी शिवलं असेल, टेम्पोमध्ये टाकलं असेल, तो टेम्पोचा ड्रायव्हर त्यांनी ते आणला, मंडीमध्ये घेऊन गेला, मंडीमध्ये बसलेला जो व्यापारी आहे त्यांनी ते घेतलं, कदाचित ट्रेनमध्ये ते गोणी गेली, रेल्वेचा इंजिन ड्रायव्हर, गार्ड, ह्या सर्वांनी कॉन्ट्रीब्युट केलं आहे तुमचे ते कांदे पोहासाठी, आणि तो कांदा पोहा आज तुमच्या शरीराचा हिस्सा झालेला आहे. तर बघा किती लोकांनी तुमच्यासाठी परोपकार केला. तर दैनंदिन परोपकार सुरू असते, फक्त त्याची जाणीव करणे गरजेचं आहे.
1: बरोबर आहे. पण मग सर मगाशी तुम्ही सांगितलं त्यासाठी प्रशिक्षण फार महत्वाचं आहे, पण या प्रशिक्षणासाठी वयाच्या कुठल्या टप्प्यात किंवा करिअरच्या कुठल्या टप्प्यात आलं पाहिजे? कारण आपल्याकडे काही अगदी सीईओ मंडळी पण आहेत, काही कलाकार मंडळी पण आहेत, आणि काही अगदी शारीरिक कष्ट करणारे सामान्य लोक सुद्धा आहेत. तर कुणासाठी हे ट्रेनिंग किंवा प्रशिक्षण सगळ्यात जास्त महत्वाचं ठरू शकतं?
0: प्रत्येक मानवासाठी हे गरजेचं आहे, कारण हे जीवन जगण्याची पद्धती. दुसरा, माझा सर्वात लहान स्टुडंट जे होता विद्यार्थी तो 13 वर्षाचा होता.
1: अच्छा.
0: आणि सर्वात जास्त वय एक आजीबाई आली होती 90 वर्षाची.
1: बर.
0: आणि तुम्हाला गंमत सांगतो, आजीबाई आली आणि तिने मला सांगितलं, बाबा मला खुर्चीवर बसणं सोपं नाहीये, मी खाली बसणार. तर मी तिच्यासाठी गादी लावली. 2 दिवस ट्रेनिंग तिने गादीवर बसून केलं. गावातून आलेली होती, शिक्षित नव्हती, फक्त तिला तिचं नाव सही करायचं तितकंच माहीत होतं, वाचता येत नव्हतं.
1: अच्छा.
0: पूर्ण ट्रेनिंग अटेंड केलं आणि 2 दिवसाच्या नंतर जेव्हा मी परीक्षा घेतली किंवा विचारपूस केली, तिला सर्वात जास्त नंबर मिळाले. तिचे बरोबर पीएचडी आणि अनेक डॉक्टर्स पण होते, अनेक वेगळे वेगळे केमिस्ट्रीचे स्टुडंट्स होते, अनेक मॅनेजमेंटचे स्टुडंट होते,
1: उच्च शिक्षित होते.
0: तिला सर्वात जास्त तिने समजला ते कसं करायचं. तर हे काय, ह्याच्यासाठी क्वालिफिकेशन नाही.
1: बरोबर.
0: ओपन मनाने तुम्ही आले आणि एक चांगले मनाने तुम्ही ओपन माइंडने तर शिकायला तुम्ही बसले, तर तुम्हाला हमखास तुमच्यामध्ये आमूलाग्र बदल
1: होऊ शकतो. चेतन अचेतन मनाची अवस्था उलगडणाऱ्या, यशस्वी जीवनाचा मार्ग दाखवणाऱ्या, तणावमुक्त जीवनशैलीचा मंत्र सांगणाऱ्या ओटू अर्थात उज्ज्वल उके सरांच्या माहोपेक्षा कार्यशाळेत नक्की सहभागी व्हा. सहभागासाठी संपर्क क्रमांक 7030911302, 7030911302. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7030911302, 7030911302. आणि आमची वेबसाईट आहे www.usp.org.in. धन्यवाद सर. श्रोते हो, आज आपण एका अशा प्रवासाची झलक पाहिली जो बाहेरच्या यशापासून आतल्या स्वातंत्र्याकडे नेतो. उज्ज्वल उके किंवा ओटू मानवतेचे शेर्पा आपल्याला कुठलाही मंत्र देत नाहीत, तर एक प्रश्न देतात, तुम्ही खरंच मुक्त आहात का? माहोपेक्षा ही सुटका नाही, पलायन नाही, ती आहे जागृती, निर्बंधमुक्त विचार आणि अंतर्मुख उत्क्रांती. मी कार्यक्रमातून आपला आता निरोप घेतो, पण कदाचित आजपासून तुमचा आतला चैतन्यदायी प्रवास नव्याने सुरू होत असेल. नमस्कार.
0: नमस्कार.
2: संकल्पना आणि निर्मिती शिवराज सणस.
3: श्रोते हो, आताच आपण ऐकलात प्रायोजित कार्यक्रम उज्ज्वल सिस्टीम ऑफ प्रोडक्टिव्हिटी भाग 8.

0: नमस्कार, मी शंतनु मोघे. दिवसाची प्रसन्न सुरुवात सकारात्मकतेची सुंदर साथ देणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी 107.1 MHz वर ऐकत रहा, आनंद घेत रहा.
1: श्रोतेहो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
2: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
1: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
3: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
1: पण मग अशा वेळी करायचं काय?
4: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल, आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
1: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ॲडव्होकेट

ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर अवश्य का सोमवार दिनांक 29 जून दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा

0: श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक स्वर ओंकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया माहीमच्या कॉजवेच्या गोष्टीचा दुसरा भाग.
1: मुंबईला साष्टीशी जोडणाऱ्या डंकन कॉजवेमुळं साष्टीतल्या पूर्व बाजूच्या उपनगरांची वाढ होत असतानाच पश्चिम किनारपट्टीच्या आघाडीवर मात्र अजूनही शांतता होती. वांद्रे चिमुकलं खेडं होतं,

0: आर सांताक्रूज पार्ले ही आत्ताची तालेवार ठिकाणं तेव्हा गावठाणं होती. अंधेरी तर जंगलानं वेढलेलं होतं आणि बोरिवली दहिसर तर कुणाच्या खिसगणतीतही नव्हतं.
1: माहीम हे मुंबई शहराच्या हद्दीतलं शेवटचं गाव तर वांद्रे हे साष्टीतलं पहिलं. पूर्वेकडून वाहत येणाऱ्या मिठी नदीच्या पात्रानं सायन कुर्ल्याप्रमाणेच माहीम वांद्रेही विभागलेलं होतं. मिठी नदीला आपण माहीमची खाडी म्हणूनही ओळखतो. पूर्व बाजू डंकन कॉजवेनं साष्टीशी 30-35 वर्षांपूर्वीच जोडली गेली होती. मात्र पश्चिमेकडच्या माहीम आणि वांद्रे यामधल्या माहीमच्या खाडीवर पूल बांधून माहीम वांद्र्याशी जोडावं असं अद्याप ईस्ट इंडिया कंपनीला वाटलं नव्हतं.
0: माहीम आणि वांद्र्याच्या दरम्यान राहणारे अनेक लोक अनेक कारणांनी एकमेकांशी जोडलेले होते. काही माहीमकरांची शेतीवाडी वांद्र्यात होती तर काही वांद्रेकरांची माहीमात. अनेकांचे एकमेकांशी नातेसंबंध होते. वांद्र्याच्या तलावासमोर असणारी जरीमरी माता आणि टेकडीवर असणारी मोतमावली माउंट मेरी वांद्र्याप्रमाणेच माहीमवासियांच्याही श्रद्धेचा विषय होत्या. तर माहीमचं सेंट मायकल चर्च, माहीमचा दर्गा, दर्ग्याशेजारची शीतळा देवी आणि त्या पलीकडची प्रभा देवी अनेक साष्टीकरांच्या श्रद्धेय देवता होत्या. अशा अनेक कारणांमुळे माहीमची खाडी तरीतून पार करून इकडून तिकडे आणि तिकडून इकडे जाणाऱ्या येणाऱ्यांची संख्या फार मोठी होती.
1: माहीमची खाडी आता नजरेला पडते तशी रोड नव्हती. चांगलं लांबरुंद आणि खोल पात्र होतं तिचं. तिचा विस्तार त्या काळात माहीमच्या सेंट मायकल चर्च पर्यंत होता. या पात्रातून जीवावर उदार होऊन केला जाणारा प्रवास सोपा नव्हता. तरीही दोन्ही बाजूचे लोक तो करत असत. एरवीच्या दिवसात कसं तरी निभावत असे, पण पावसाळ्यात मात्र तो प्रवास थेट जीवावरच बेतत असे. दरवर्षीच्या पावसाळ्यात बोटी बुडून आतली माणसं, जनावरं आणि चीज वस्तूंना जलसमाधी मिळण्याच्या काही घटना घडतच असत.
0: दरवर्षी घडणाऱ्या या घटना पाहून मुंबईतल्या काही प्रतिष्ठित लोकांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांना या खाडीवर पूल बांधावा, कॉजवे बांधावा म्हणून साकडं घातलं. सन 1835 सुमारास कंपनी पूल बांधायला तयार झाली. आदेश सुटले, रॉयल सर्वे विभागानं पुलाच्या नियोजित जागेचा सर्व्हे केला, इंजिनिअरिंग विभागानं पुलाचे आराखडे तयार केले, पुलाच्या बांधकामासाठी येऊ शकणाऱ्या रुपये 67,000 मात्रच्या खर्चाचं अंदाजपत्रकही मुंबई सरकारसमोर मंजुरीसाठी सादर झालं. परंतु नेमकं त्याच वेळेस कंपनीसमोर शहर विकासाच्या दृष्टीनं इतरही महत्वाची आणि अधिक प्राथमिकता असलेली कामं आल्यानं पुलाचा विषय आपोआप बाजूला पडला.
1: अशा वेळी मुंबईतलं वाडिया कुटुंब पुढे आलं. या पुलासाठी येणाऱ्या खर्चातला काही भाग उचलायला ते तयार असल्याचा प्रस्ताव त्यांनी कंपनीला दिला. मात्र वाडियांनी देऊ केलेले पैसे कंपनी सरकारला पुरेसे वाटले नाहीत आणि तोही प्रस्ताव बारगळला. आणखी 2 वर्षांनी म्हणजे सन 1837 मध्ये मुंबईतल्या बानाजी या आणखी एका पारशी कुटुंबानं पुढाकार घेऊन मुंबईतल्या धनवंतांकडून हा पूल बांधण्यासाठी लागणारे पैसे उभारण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना कुणाचाही प्रतिसाद न मिळाल्याने तोही प्रयत्न वाया गेला.
0: साधारण 1840 पर्यंत या कॉजवेच्या बांधकामाचा विषय असा रेंगाळतच राहिला. साल पावसाळा सुरू झाला. मुसळधार पाऊस आणि नेमक्या त्याचवेळी आलेल्या भरतीतून माहीमहून प्रवासी गाई गुरं आणि भाजीपाला घेऊन वांद्र्याच्या दिशेनं एक मोठी बोट निघाली होती. खाडीच्या मध्यावर जाईपर्यंत सगळं आलबेल होतं. मध्यावर प्रवाहाला जोर होता आणि काय झालं कुणास ठाऊक, ती बोट अचानक गिरक्या घेऊ लागली आणि काही कळायच्या आतच पाण्यात बुडाली. काही प्रवाशांनी पोहून आपला जीव वाचवण्यात यश मिळवलं, पण 15 प्रवासी आणि गाई गुरांना मात्र जीव गमवावा लागला. त्या हंगामातली ही पहिलीच दुर्घटना सर्व मुंबईकरांच्या जीवाला

0: सटका लावून गेले.
1: या घटनेवर त्यावेळेच्या वर्तमानपत्रांनी जोरदार आवाज उठवला. प्रतिष्ठित आणि वजनदार लोकांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारायला सुरुवात केली. जनतेचा दबाव वाढायला लागल्यावर कंपनीने हालचाल सुरू केली. यंत्रणा नव्याने कामाला लागल्या, पुन्हा सर्वे झाला, नव्यानं आराखडे तयार करण्यात आले, खर्चाचा अंदाज घेण्यात आला. सन 1835 साली या कॉजवेच्या बांधकामाला येणार असलेला 67,000 खर्च यावेळी 1.5 पटीने वाढून जवळपास 100,000 रुपयांच्या आसपास जाऊन पोहोचला होता. यावेळी मात्र कॉजवेचं बांधकाम सुरू होईल अशी चिन्ह दिसत असतानाच पुन्हा माशी शिंकली. पूर्वीसारखंच ऐनवेळी ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यासमोरच्या प्राथमिकता बदलल्या आणि कॉजवेचं बांधकाम थंड बस्त्यात गेलं.
0: माहीमच्या खाडीवरच्या कॉजवेच्या बांधकामासाठी सरकारच्या पातळीवर असलेली निष्क्रियता, त्यामुळे लोकांना नाहक गमवावे लागणारे जीव, यामुळे व्यथित झालेलं एक पारशी कुटुंब हा सगळा खेळ लांबून पाहत होत. दरवर्षीच्या पावसाळ्यात मिठी नदीत जाणाऱ्या बळींविषयी त्यांनाही कणव होती. पुरेशा निधी अभावी माहीम आणि साष्टीतलं वांद्रे यांना जोडणाऱ्या या पुलाचं बांधकाम करायला कंपनी सरकार असमर्थ असल्याचं त्यांना माहीत होत. त्याचप्रमाणे यापूर्वी वाडिया आणि बानाजी या दोन पारशी कुटुंबांनी पुलाकरता पैसे जमवण्याचे काही अयशस्वी प्रयत्न केलेले आहेत हे देखील त्यांना माहीत होतं. यावेळी मात्र तसं काही होऊ नये म्हणून त्या पारशी कुटुंबातल्या एका महिलेनं मनाशी काही एक निश्चय केला आणि असा निश्चय करून तिनं कंपनी सरकारशी संपर्क साधला आणि पुलाचा संपूर्ण खर्च सोसण्याची त्यांची तयारी असल्याचं कळवलं. त्या होत्या आवाबाई जमशेदजी जीजीभॉय, अर्थात लेडी जमशेदजी.
2: अज्ञात मुंबई. आज आपण ऐकत होतो माहीमच्या कॉजवेच्या गोष्टीचा दुसरा भाग. उद्या आपण ऐकणार आहोत याच गोष्टीचा पुढचा भाग. ऐकत रहा अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे, वाचक ओंकार गोवर्धन आणि केतकी थत्ते. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: 7:55 होत आहेत आणि आता मात्र वेळ झाली आजच्या कार्यक्रमातून आपला निरोप घेण्याची। आज एफ एम गोल्डवर आर जे गौरी तुमची साथ संगत करणार आहे आणि एफ एम रेनबोवर आर जे मधुरा बाळ तुमच्यासोबत असणार आहे खास विषयांसह आणि तुमच्या आवडत्या गीतांसह। तेव्हा याही कार्यक्रमांचा आस्वाद नक्की घ्या आणि तुमचा आजचा दिवस अधिक आनंददायी आणि उत्साही बनवा। आज आपण छानपैकी जागतिक नाविक दिनाविषयी बोललो आणि या निमित्ताने एक बरीचशी छान आपण सफर केली, छान छान गाणी ऐकली, तुमच्या सगळ्यांचे अनुभवसुद्धा तुम्ही सांगितलेत, होळीमधले अनुभव सांगितलेत, पर्यटनाचे अनुभव सांगितलेत, नकळतपणे गावाकडे जाणं झालं, गावच्या आठवणी जागऱ्या झाल्या, असे सगळे अनुभव तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलेत। असेच एफ एम रेनबोवरचे कार्यक्रम नक्की ऐकत राहा आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवत राहा। याच नोटवर थांबूया आणि पुन्हा लवकर भेटूया। चला गावलनू, आता मात्र निरोप घेतोय, पुन्हा लवकर भेटूया एका नवीन विषयासह आणि तुमच्या आवडत्या गीतांसह। तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना

0: reopen tomorrow, marking the resumption of border trade after a gap of 6 years. According to the Dharchula administration in Pithoragarh district, the first batch of Indian traders will leave for the Takla Kot market in Tibet tomorrow. More from our correspondent.
1: Dharchula Subdivisional Magistrate and Trade Officer Ashish Joshi said that 26 trade passes have been issued in the first phase, including 17 traders and 9 assistants. A customs office has also been set up at Gunji to ensure the smooth conduct of trade. He said that more than 103 traders have applied for trade passes. In the second phase, another 25 traders will be granted permission. It may be recalled that the border trade between India and China was suspended in 2019-22 due to the COVID-19 pandemic. Sakshi Singh, Akashwani News, Dehradun.
0: Union Civil Aviation Minister K. Ram Mohan Naidu will launch the country's first hub-and-spoke international air service from Lal Bahadur Shastri International Airport, Varanasi, today. After starting of this service by Air India, Varanasi will be the first spoke city to be connected to the airline's international network through Delhi. Samvidhan Hatya Divas is being observed today. It serves as a reminder of what happened when the country's constitution was trampled over in 1975. It is also a day to pay homage to each and every person who suffered due to the excesses of the emergency. A report.
2: On this day in 1975, then-President Fakhruddin Ali Ahmad proclaimed a national emergency under Article 352 of Constitution, citing threats arising from internal disturbances. The emergency was declared amid growing political unrest and judicial developments that had undermined the legitimacy of the government led by then-Prime Minister Indira Gandhi. As a result, the executive assumed sweeping powers and greater central control was exercised over state authority. Following the proclamation, several constitutional safeguards were suspended. Citizens were denied the right to seek judicial remedies for violations of these rights. Pre-censorship was imposed on newspapers, and even the Press Council of India, the statutory body responsible for safeguarding press freedom, was abolished. Constitutional amendments during that period barred the courts from questioning the president's decision to declare emergency and excluded the election of the Prime Minister and Speaker of the Lok Sabha from judicial scrutiny. The Ministry of Culture is organizing the closing ceremony of year-long programs in New Delhi today. Saklayan Akhtar for Akashwani News, Delhi.
0: India will host the 11th BRICS Energy Ministers meeting at Gurugram in Haryana from today under its BRICS Chairship 2026. The two-day meeting will focus on three key priorities: energy security and sustainability, energy access and equity, and technology and innovation. Energy ministers and senior officials from all 11 BRICS member countries will participate in the two-day meeting to strengthen cooperation in key areas. India's BRICS chairship this year is guided by the theme Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability. This is Akashwani giving you the news. For quick news updates round the clock, follow us on our X handle at AIR News Alerts. And for details of stories and more, log on to our website www.newsonair.gov.in and download News on AIR app. A federal judge has permanently barred President Donald Trump's administration from implementing most of his first executive order on elections, including a proposal requiring documentary proof of citizenship for voter registration. The ruling by U.S. District Court Judge Denise Casper in Boston effectively converts a preliminary injunction she issued a year ago, in which she temporarily blocked many of Trump's efforts to overhaul elections, into a permanent ban. Judge Casper ruled that the Constitution gives states and Congress, not the president, the authority to regulate elections, adding that Trump's requirements violated the separation of powers. International Atomic Energy Agency has said that it will carry out inspections in Iran under the country's preliminary peace agreement with the US. Talking to reporters in Japan, Director General of International Atomic Energy Agency, Rafael Grossi, said they will be working on the modalities, dates, procedures, places very soon. The head of the Global Nuclear Watchdog said the agreement signed last week explicitly mentioned that the dilution of Iran's highly enriched uranium would be carried out under International Atomic Energy Agency's supervision. However, Iran's deputy foreign minister said access to its damaged nuclear facilities and nuclear material would only be addressed within the framework of a final deal with the US. In Venezuela, a powerful earthquake of magnitude 7.5 hit Yumare town in the state of Yaraqui this morning. According to the U.S. Geological Survey, this earthquake was the second event in a doublet. Earlier, an earthquake of magnitude 7.2 hit San Felipe in Venezuela, which was the first event in a doublet. This magnitude 7.2 foreshock was followed just 39 seconds later by a larger 7.5 main shock. As per initial reports, multiple structures have collapsed in Caracas, Venezuela. The quake was strongly felt across a large part of Venezuelan territory, triggering alerts in the civil protection systems of the South American nation. Union Commerce and Industry Minister Piyush Goyal will embark on a three-day official visit to London, United Kingdom, today. The Commerce and Industry Ministry said that the visit comes ahead of the entry into force of the landmark India-UK Comprehensive Economic and Trade Agreement and the companion Double Contribution Convention on 15th of next month. During the visit, Mr. Goyal will hold a high-level bilateral meeting with the United Kingdom's Secretary of State for Business and Trade, Peter Kyle. Prime Minister Narendra Modi has congratulated Armenia's Prime Minister Nikol Pashinyan and his party on their victory in the recently held parliamentary elections. During a telephone call received from Mr. Pashinyan, Prime Minister Modi also thanked him for facilitating the evacuation of Indian nationals stranded in Iran following the recent developments in West Asia. The two leaders reaffirmed their commitment to further strengthen the warm and multifaceted partnership between India and Armenia. BJP National President Nitin Naveen has sent specially curated boxes of premium Indian mangoes to diplomats from 82 countries posted in the national capital as part of a unique cultural outreach initiative. The hampers featured four of India's most celebrated varieties, including Gir Kesar, Banganpalli, Dasheri and Banarasi, each known for its distinctive taste, aroma and regional identity. Mr. Naveen sent a personal note conveying greetings and underlining the cultural significance of the fruit, which he described as a symbol of hospitality, friendship and India's agricultural legacy. Moving on to the world of sports, India will take on Bangladesh in the Group A clash of the ICC Women's T20 World Cup at Emirates Old Trafford in Manchester today. The match is scheduled to begin at 7 p.m. Indian time. Here is more in the sports roundup.
3: Harmanpreet Kaur led women in blue are currently placed second in Group A, having won 2 out of 3 matches. India began their T20 World Cup campaign with consecutive wins against arch rivals Pakistan and Netherlands before they lost against South Africa in their last match. On to men's cricket, a 2-match multi-day series between India A and Sri Lanka A will begin in Galle, Sri Lanka this morning. Dhruv Jurel has been entrusted to lead India A side, who finished a brilliant IPL campaign recently for Rajasthan Royals. Next we have from football, where Morocco stormed into the knockout rounds, beating Haiti 4-2 in an entertaining Group C clash in Atlanta this morning. Haiti will exit the tournament frustrated to not have come up with more. Earlier, Vinicius Jr.'s 2 goals helped 5-time World Cup champion Brazil beat Scotland 3-0 in Miami to advance to the knockout stage as the Group C winner. Meanwhile, Qatar got eliminated from the World Cup after a 3-1 defeat against Bosnia and Herzegovina in Seattle. With this win, Bosnia have kept their World Cup campaign alive, relying on other groups to reach the round of 32 for the first time in their history. Earlier today, Ruben Vargas and Johan Manzambi scored to guide Switzerland to a 2-1 victory over Canada in their Group B match in Vancouver. Last we have from hockey, where a 24-member Indian junior women's squad has been announced for the exposure tour to United Kingdom, scheduled for next month. Under its new coach Tim White, the team will play 7 matches across Scotland and England as part of its preparations for upcoming international competitions, including the Junior Asia Cup. The young squad will be led by captain Khedem Shilema Chanu. Chirag Jha from Sports Desk.
0: The India Meteorological Department, IMD, has forecast heavy rainfall over parts of coastal Karnataka, Jharkhand, Konkan and Goa, Maharashtra, Telangana, Odisha, Sub-Himalayan West Bengal and Sikkim today. The weather agency has forecast thunder squalls over Bihar, Jharkhand, Madhya Maharashtra, Marathwada, West Madhya Pradesh and West Rajasthan. The Met Department has also predicted thunderstorms accompanied by lightning and gusty winds over Delhi, Chandigarh, Haryana, Jammu and Kashmir, Ladakh, Punjab, Uttarakhand and parts of the northeastern region during the next 2 to 3 days. And now, for a look at today's newspapers, it's over to Saira Mujtaba.
4: Thanks, Shagun. All dailies lead with Iranian President Masoud Pezeshkian's formal invitation to Prime Minister Modi to attend the former Supreme Leader's funeral. Iran invites Prime Minister for Khamenei's July funeral. India yet to decide, writes the Tribune. Shiv Sena UBT to lose Parliament office, reports the Pioneer. Oil back at pre-war levels as prices drop below $75, informs the Hindustan Times. Air India Delhi Amritsar flight strays into Pakistan airspace. DGCA initiates action as crew ATC fail to report incident, headlines the Tribune. The Statesman headlines, India-US edge towards trade truce as Jameson Greer concludes Delhi visit. RBI breather for Tata Sons, but asset size hurdle stares, reports the Financial Express. Adding, the new frameworks drops the access to public funds criterion that had been one of the factors pushing Tata Sons into the upper layer classification. The Hindu in its editorial, Razor's Edge, informs that high heat and low rainfall is threatening agricultural produce. The southwest monsoon deficit nationwide has increased from 35 to 43%. And extreme heat has been reducing farm labor productivity. The ideal sustainable strategies are to switch from rain-centric to water-centric organizations, reduce dependence on water-intensive crops, and improve resilience. And finally, a large asteroid called 1997 NC-1 will be visible to stargazers using a small telescope or large binoculars on 27th June, the European Space Agency announced. The asteroid will be speeding along at nearly 9 kilometers a second, posing no threat to Earth as any chance of an impact has been ruled out, writes the Asian Age. And with that, it's back to you, Shagun.
0: Thank you, Saira. And now, before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Narendra Modi reviews infrastructure projects worth around 30,000 crore rupees at Pragati meeting, pushes for AI-driven TB elimination and stronger cyber fraud response. Samvidhan Hatya Divas being observed to pay homage to those who suffered during emergency. India-China border trade via Lipu Lake Pass in Uttarakhand to resume after 6 years, 26 trade passes issued. US federal judge bars Trump administration from implementing proof of citizenship requirement to vote. Powerful 7.5 magnitude earthquake hits Venezuela, causing collapse of multiple buildings. And in cricket, India to take on Bangladesh in Group A match of ICC Women's T20 World Cup in Manchester this evening. And with that, we end the morning news. Have a nice day.
5: Akashvani se pesh hai khabarnama.
6: आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 वाजले आहेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
7: आकाशवाणी, पूजा दीक्षित आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली प्रगती मंचाची 52वी बैठक. 30,000 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पाचा घेतला आढावा. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून 3 दिवसांच्या ब्रिटनच्या दौऱ्यावर. महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि बांगलादेश यांच्यात आज लढत. आणि व्हेनेझुएला आणि जपानमध्ये भूकंप, मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानीची भीती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीमध्ये प्रगती मंचाची 52वी बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी 4 राज्यांमधील रस्ते, वीज, मेट्रो तसंच रेल्वे क्षेत्रातील जवळपास 30,000 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेतला. विकास प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्याच्या सूचना पंतप्रधानांनी दिल्या. या बैठकीत टीबी मुक्त भारत मोहिमेचाही आढावा घेण्यात आला. क्षयरोग निर्मूलनासाठी एआयचा वापर करण्यावर यावेळी चर्चा झाली. क्षयरोग जनजागृती अभियानासाठी एनसीसी छात्र आणि माय भारत स्वयंसेवकांची मदत घेण्याच्या सूचनाही पंतप्रधानांनी केल्या. सायबर गुन्हे आणि डिजिटल अरेस्ट संदर्भातील विविध तक्रारींचाही यावेळी आढावा घेण्यात आला. आर्मेनियामध्ये नुकत्याच झालेल्या सांसदीय निवडणुकांमधल्या विजयाबद्दल आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पशिन्यान आणि त्यांच्या पक्षाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. काल आर्मेनियाच्या पंतप्रधानांनी मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. पश्चिम आशियातल्या घडामोडींनंतर इराणमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल पंतप्रधान मोदींनी त्यांचे आभार मानले. भारत आणि आर्मेनिया यांच्यातील व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञान आणि नागरिकांमधील परस्पर संबंध यांसारख्या महत्वाच्या क्षेत्रांमधील भागीदारी अधिक दृढ करण्यावर भर देणार असल्याचं मोदी यांनी समाज माध्यमांवरील एका संदेशात म्हटलं आहे. 11वी ब्रिक्स ऊर्जा परिषद आज आणि उद्या हरियाणातील गुरुग्राममध्ये होत आहे. भारत या परिषदेचं यजमानपद भूषवणार आहे. ही बैठक प्रामुख्यानं ऊर्जा सुरक्षा आणि शाश्वतता, ऊर्जेची उपलब्धता तसंच तंत्रज्ञान आणि नवोपक्रम या तीन महत्वाच्या मुद्द्यांवर केंद्रित असेल. या बैठकीत ब्रिक्सच्या सदस्य देशांचे ऊर्जामंत्री आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत. यावर्षी भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाची संकल्पना नवोपक्रम, सहकार्य आणि शाश्वतता यासाठी उभारणी ही असणार आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून 3 दिवसांच्या ब्रिटनच्या दौऱ्यावर जात आहेत. भारत आणि ब्रिटनमध्ये होत असलेल्या आर्थिक आणि व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर हा दौरा होत आहे. या भेटीदरम्यान गोयल युकेचे वाणिज्य आणि व्यापार मंत्री पीटर कोइल यांच्याशी उच्चस्तरीय द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. व्यापार कराराच्या अंमलबजावणीच्या तयारीवर या चर्चेत भर असेल. ग्रामीण विकास विभागातर्फे नवी दिल्लीमध्ये आज ग्रामीण विकासात एआयचा वापर करण्याबाबत राष्ट्रीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित उपाययोजनांवर विचारमंथन करण्याकरता ही कार्यशाळा घेतली जात आहे. या विषयावर काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था तसंच तज्ज्ञ आणि उद्योग आणि स्टार्टअपचे प्रतिनिधी यात सहभागी होणार आहेत. 1975 आजच्या दिवशी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्या घटनेचं स्मरण म्हणून आज संविधान हत्या दिवस पाळला जात आहे. आणीबाणीच्या काळात देशासाठी प्राण गमावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसंच संविधानाचं आणि लोकशाहीचं मूल्य नागरिकांना समजावं यासाठी आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय विद्यालयांसाठीच्या 36व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आज नवी दिल्लीत संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांच्या उपस्थितीत होणार आहे. ही स्पर्धा देशभरात 25 विभागातल्या 200 शाळांमध्ये आयोजित करण्यात आली होती. युवा संसद योजनेचा उद्देश तरुण पिढीमध्ये स्वयंशिस्त आणि लोकशाही मूल्य रुजवणं हा आहे. पुण्याच्या हवाई दल तळावरच्या पीएम श्री केंद्रीय विद्यालयाचा प्रादेशिक विजेत्यांमध्ये समावेश आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेझॉननं राज्यामध्ये गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. अमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँड्री जेसी यांच्यासमवेत काल मुख्यमंत्र्यांनी राज्यातील गुंतवणुकीच्या संधींवर चर्चा केली. डेटा सेंटर्स क्षेत्रात महाराष्ट्र ही देशाची राजधानी आहे. डेटा सेंटरचा विस्तार आणि विकासासाठी राज्यात उत्तम परिसंस्था निर्माण करण्यात येत आहे. केवळ डेटा सेंटर्स नाही तर राज्यात आरोग्य, तंत्रज्ञान विषयक पायाभूत सुविधा, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कौशल्य विकास यामध्ये मोठ्या गुंतवणुकीच्या संधी आहेत असं फडणवीस म्हणाले. नाशिकमध्ये टीसीएस कंपनीत झालेला महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, धार्मिक भावना दुखावल्याचं प्रकरण अशा घटनांचा अभ्यास करण्यासाठी आणि महिला सुरक्षेसंदर्भातील कायद्यांच्या पुनरावलोकनासाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी काल विधान परिषदेत दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार पक्षातून बाहेर पडल्याप्रकरणी खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी काल लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले खासदार दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाहीत, त्यांची संख्या पक्षांच्या एकूण खासदारांच्या 2/3 असली तरीही संविधानातल्या 10व्या अनुसूचीतल्या तरतुदीनुसार हे करता येणार नाही, असं आपण सभापती बिर्ला यांना सांगितल्याची माहिती अनिल देसाई यांनी वार्ताहरांना दिली. या प्रकरणी सभापती संविधान आणि लोकशाहीचा आदर करणारा निर्णय घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारताचा कनिष्ठ महिला हॉकी संघ पुढील महिन्याच्या 5-14 तारखेदरम्यान ब्रिटनच्या दौऱ्यावर जाणार आहे. या 24 सदस्यांच्या संघाची घोषणा हॉकी इंडियानं केली आहे. नवीन प्रशिक्षक टीम व्हाईट यांच्या मार्गदर्शनात हा संघ कनिष्ठ गटाचा आशिया चषक तसंच विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या तयारीचा भाग म्हणून स्कॉटलंड आणि इंग्लंडमध्ये 7 सामने खेळणार आहे. या युवा संघाचं नेतृत्व कर्णधार खैदम शिलेमा चानू करणार आहे. 9 दिवसांच्या या दौऱ्याची सुरुवात स्कॉटलंडच्या संघाविरुद्धच्या 2 सामन्यांनी होईल आणि त्यानंतर भारतीय संघाचे सामने अमेरिका, इंग्लंड आणि बेल्जियमच्या संघाविरुद्ध होतील. महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अ गटात भारत आणि बांगलादेश यांच्यात आज लढत होणार आहे. मँचेस्टरमधल्या एमिरेट्स ऑफ ओल्ड ट्राफर्ड मैदानावर संध्याकाळी 7 वाजता हा सामना सुरु होईल. या स्पर्धेत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय संघ आतापर्यंत 3 पैकी 2 सामने जिंकून दुसऱ्या स्थानावर आहे तर बांगलादेश 4थ्या स्थानावर आहे. व्हेनेझुएलामध्ये याराकुई राज्यातील युमारे शहरात आज सकाळी भूकंपाचा मोठा धक्का बसला. याची तीव्रता 7.5 रिक्टर स्केल होती अशी माहिती US जिओलॉजिकल सर्व्हेनं दिली आहे. युमारे इथल्या भूकंपाच्या 39 सेकंदाआधी सॅन फेलिप इथंही 7.2 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवल्याचं US जिओलॉजिकल सर्व्हेनं म्हटलं आहे. या भूकंपामुळे झालेल्या नुकसानाबाबत अजूनही नेमकी माहिती मिळालेली नाही, मात्र या आपत्तीमध्ये जीवित आणि मालमत्तेचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असण्याची शक्यता आहे. जपानच्या उत्तरेकडील भागातही आज सकाळी 6.9 तीव्रतेचा भूकंप झाला. टोकियोमध्येही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले, मात्र सुनामीचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही आणि यात कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. दरम्यान या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जपानच्या पंतप्रधान कार्यालयानं एका विशेष कृती दलाची स्थापना केली आहे. हवामान. देशाच्या विविध भागात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कर्नाटक किनारपट्टी, झारखंड, तेलंगणा, ओदिशा तसंच कोकण, गोवा आणि राज्याच्या काही भागातही मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पुढील 2-3 दिवसात दिल्ली, चंदीगढ, हरियाणा, जम्मू काश्मीरसह ईशान्येकडील काही भागात विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली प्रगती मंचाची 52वी बैठक, 30,000 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा घेतला आढावा. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून 3 दिवसांच्या ब्रिटन दौऱ्यावर. महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि बांगलादेश यांच्यात आज लढत आणि व्हेनेझुएला आणि जपानमध्ये भूकंप, मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानीची भीती. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

मुद्रांक शुल्क निश्चित करण्याचे अधिकार असणाऱ्यांनी मुद्रांक शुल्क निश्चित करताना संबंधित कायद्याचं उल्लंघन करून ते मनमानी पद्धतीने कमी जास्त केल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे असं बावनकुळे म्हणाले. कोकणातल्या आंबा आणि काजू शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी NDRF निकषांच्या पलीकडे जाऊन मदत देण्याची सरकारची तयारी आहे अशी माहिती मंत्री नितेश राणे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. कोकणात अवकाळी पावसामुळे 22,500 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं असून या शेतकऱ्यांना 8 ते 10 दिवसात NDRF निकषानुसार 209 कोटी रुपयांची मदत देऊ अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. 95,000 अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ होईल पण ही मुदत पुंजी असल्याचा आक्षेप आमदार निलेश राणे यांनी घेतला. कोकणातल्या सुमारे 72,000 शेतकऱ्यांना पीक विम्याचे 217 कोटी रुपये येत्या 15 दिवसात दिले जातील असं आश्वासन देखील कृषी मंत्र्यांनी दिलं. माल वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांचे परवाने रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली. अवैध वाहतुकीवर नियमन आणण्यासाठी सरकार काम करत आहे असं ते म्हणाले. अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीची वारंवारिता वाढवण्यात येईल असं सरनाईक यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीच्या काळात लोकशाही मूल्यांचं रक्षण करणाऱ्यांना आज अभिवादन केलं. आणीबाणी हा भारतीय इतिहासातील काळाकुट्ट अध्याय असून तो संविधानावर थेट आघात होता असं त्यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांच्या रक्षणासाठी भारत कटिबद्ध असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही लोकशाहीसाठी लढणाऱ्या सर्व लोकशाही सैनिकांना अभिवादन केलं आहे. 25 जून 1975 हा भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस असल्याचं ते म्हणाले. हा काळा अध्याय देशाच्या स्मरणात कायम ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून पाळला जात असल्याचं शहा यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडे प्राप्त झालेल्या देणग्यांच्या व्यवस्थापनाची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करण्याच्या मागणीवरील जनहित याचिकेच्या तातडीच्या सुनावणीस सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. याचिका नियमानुसार लवकरच सूचीबद्ध केली जाईल असं न्यायालयानं स्पष्ट केलं. याचिकेत राम मंदिरातील देणग्या आणि अर्पण केलेल्या वस्तूंशी संबंधित CCTV फुटेज, डिजिटल व्यवहारांची नोंद आणि अन्य पुरावे जतन करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसंच देणग्यांचं फॉरेन्सिक ऑडिट आणि निधी व्यवस्थापनात अधिक पारदर्शकतेची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान उत्तर प्रदेश सरकारनं नेमलेल्या विशेष तपास पथकानं प्राथमिक अहवाल सादर केला असून कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सविस्तर चौकशी सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर इथं 28 जून रोजी राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. महापौर समीर राजूरकर यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. महानगरपालिकेच्या हद्दीतील 34 आरोग्य केंद्र, महानगरपालिकेची 5 रुग्णालयं, शहरातील 40 आरोग्य केंद्रात ही मोहीम राबवण्यात येणार आहे. 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांना पोलिओची लस देण्यात येणार आहे. जास्तीत जास्त पालकांनी या अभियानाचा लाभ घ्यावा असं आवाहन महापौरांनी केलं आहे. राज्यातील अनेक भागात आज सकाळपासून पाऊस सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यात संततधार सुरू असून सकाळपर्यंत रत्नागिरी इथं 43 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मराठवाड्यातही बहुतांश जिल्ह्यात आज पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी महायुतीच्या पॅनलमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पक्षीय राजकारणाशी संबंधित नसून सहकार क्षेत्रातील विकासासाठी नितील पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी घेतल्याचं दानवे यांनी सांगितलं. जिल्हा बँकेच्या 12 जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीत थेट लढत होणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.

रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतात विमानतळ परिसरात शहर वसवण्याची संकल्पना सर्वप्रथम नागपूर शहरात विकसित होईल असा केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांना विश्वास. महाराष्ट्रात गौण खनिज आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. डिजिटल अटक प्रकरणी सीबीआयचे 16 राज्यांमधल्या 80 जास्त ठिकाणांवर छापे. व्हेनेझुएलामध्ये शक्तिशाली भूकंपाचे धक्के, 32 जणांचा मृत्यू, 700 जखमी. आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची सर्व गटांमध्ये आगेकूच. भारतात विमानतळ परिसरात शहर वसवण्याची संकल्पना सर्वप्रथम नागपूर शहरात विकसित होईल असं केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू म्हणाले. नागपूर विमान वाहतूक क्षेत्राच्या माध्यमातून विदर्भातील औद्योगिक क्षेत्रासह कृषी क्षेत्रातली निर्यात वाढवण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूरच्या GMR या कंपनीकडे हस्तांतरित करण्याचा कार्यक्रम झाला त्यावेळी ते बोलत होते. विदर्भात 7.5 लाख कोटी रुपयांची व्यावसायिक गुंतवणूक होत असून त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या तर विदर्भाचा विकास वेगाने होईल असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केलं. हे आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर विदर्भासह मध्य भारताच्या आर्थिक विकासाचं इंजिन बनेल असा विश्वास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. हब अँड स्पोक मॉडेलवर आधारित देशातल्या पहिल्या विमानसेवेचं उद्घाटन नागरी विमान वाहतूक मंत्री के राममोहन नायडू यांनी आज उत्तर प्रदेशात वाराणसी इथल्या लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावरून केलं. या विमानसेवेमुळे

आता वाराणसीहून दिल्ली मार्गे थेट जगभरात कुठेही जाता येणार आहे. या हब अँड स्पोक मॉडेलमुळे विमान प्रवासात मोठा बदल घडून येणार असल्याचं राममोहन नायडू यावेळी म्हणाले. हब अँड स्पोक प्रकारात देशातल्या एका छोट्या भागातल्या विमानतळावरून जगभरातल्या कोणत्याही मोठ्या शहरातल्या विमानतळाकडे थेट प्रवास करता येतो. या मॉडेलची अंमलबजावणी भारतात केल्यामुळे नागरिकांना आपल्या प्रदेशातूनच आंतरराष्ट्रीय प्रवासाला जाता येईल असं नायडू यांनी सांगितलं. महाराष्ट्रात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली. गडचिरोली जिल्ह्यात नायब तहसीलदारावर झालेल्या हल्ल्यासंदर्भातल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. राज्यात गेल्या 5 वर्षात दस्त नोंदवण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चिती करण्यात आलेल्या सर्व प्रकरणांची तपासणी महालेखा परीक्षकांमार्फत करण्याची घोषणाही महसूल मंत्र्यांनी केली. दस्त नोंदणी करण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चित करण्याचे अधिकार असणाऱ्यांनी मुद्रांक शुल्क निश्चित करताना संबंधित कायद्याचं उल्लंघन करून ते मनमानी पद्धतीने कमी जास्त केल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे असं बावनकुळे म्हणाले. कोकणातले आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी एनडीआरएफच्या निकषांच्या पलीकडे जाऊन मदत देण्याची सरकारची तयारी असल्याचं मंत्री नितेश राणे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. तर कोकणात अवकाळी पावसानं 22,500 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं असून या शेतकऱ्यांना 8-10 दिवसात एनडीआरएफच्या निकषानुसार 209 कोटी रुपयांची मदत देऊ अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. कोकणातल्या सुमारे 72,000 शेतकऱ्यांना पीक विम्याचे 217 कोटी रुपये येत्या 15 दिवसात दिले जातील असं आश्वासन देखील कृषीमंत्र्यांनी दिलं. ही मदत तुटपुंजी असल्याचा आक्षेप आमदार निलेश राणे यांनी घेतला. मालवाहतूक करणाऱ्या वाहनांमधून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांचे परवाने रद्द करायचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली. रस्ते अपघात टाळण्यासाठी एक सर्वसमावेशक सुरक्षाविषयक आराखडा तयार करायचं काम परिवहन विभागानं हाती घेतलं असून अपघात प्रवण ठिकाणी काय उपाययोजना करता येतील याचा आढावा घेतला जात आहे. लवकरात लवकर तो पूर्ण करून केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीनं त्याची अंमलबजावणी केली जाईल असं आश्वासन त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिलं. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून 3 दिवस ब्रिटनच्या दौऱ्यावर जात आहेत. भारत आणि ब्रिटनमध्ये होत असलेल्या आर्थिक आणि व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर हा दौरा होत आहे. या भेटीदरम्यान गोयल युकेचे वाणिज्य आणि व्यापार मंत्री पीटर कोईल यांच्याशी उच्चस्तरीय द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. व्यापार कराराच्या अंमलबजावणीच्या तयारीवर या चर्चेत भर असेल. आज संविधान हत्या दिवस पाळला जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीचा विरोध करणाऱ्या मान्यवरांना वंदन केलं आहे. आणीबाणीच्या काळात भारतीय नागरिकांचं धैर्य दिसून आलं. आजही भारत न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या तत्वांशी बांधील असल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. 1975 आजच्या दिवशी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्या घटनेचं स्मरण म्हणून आजचा दिवस पाळला जात आहे. आणीबाणीच्या काळात देशासाठी प्राण गमावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसंच संविधानाचं आणि लोकशाहीचं मूल्य नागरिकांना समजावं यासाठी आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. डिजिटल अटक या सायबर गुन्हे प्रकाराच्या 200+ प्रकरणात तपास करताना सीबीआय अर्थात केंद्रीय गुप्तचर संस्थेनं महाराष्ट्र गुजरात पंजाब आणि दिल्लीसह 16 राज्यांमधल्या 80+ जास्त ठिकाणांवर छापे टाकले तसंच चेन्नई आणि कोलकाता इथून 2 जणांना अटक केली आहे. देशभरात डिजिटल अटक घोटाळ्याच्या 200+ प्रकरणांमध्ये सहभाग असलेल्या गुन्हेगारी जाळ्याविरुद्ध ऑपरेशन चक्र 6 अंतर्गत सीबीआय तपास करत आहे. अटक करण्यात आलेले आरोपी शेल कंपन्या स्थापन करून बनावट बँक खाती तयार करत होते. सायबर अटकेतून मिळालेली रक्कम या खात्यांमध्ये वळवण्यात येत होती. अशा प्रकारचे सायबर गुन्हे करणाऱ्या जाळ्याला मोडून काढणं हा ऑपरेशन चक्रचा उद्देश असल्याचं सीबीआयनं म्हटलं आहे.
अयोध्येच्या श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला मिळालेल्या देणग्यांचा अपहार झाल्याचा आरोप करणाऱ्या आणि या प्रकरणी चौकशीचे आदेश द्यावे अशी मागणी करणाऱ्या याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. मात्र येत्या सोमवारी क्रमानुसार याचिका सादर करावी असं न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बाक्षी यांनी सांगितलं. न्यासाला मिळालेल्या देणग्यांसंदर्भात सीसीटीव्ही फुटेज, डिजिटल पेमेंटच्या नोंदी आणि इतर सर्व प्रकारचे पुरावे

जतन करावी अशी मागणी याचिकाकर्ते वकील नरेंद्र कुमार गोस्वामी यांनी केली आहे. धार्मिक बाबींशी काही देणं घेणं नसून केवळ प्रशासकीय कारभाराबाबत आपली मागणी असल्याचं याचिकेत स्पष्ट केलं आहे. दरम्यान या प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारने नेमलेल्या त्रिसदस्यीय विशेष तपास पथकानं अलीकडेच प्राथमिक अहवाल राज्य सरकारला सादर केला असून सविस्तर तपास सुरू आहे. व्हेनेझुएलामध्ये याराकुई राज्यातल्या युमारे शहरात आज सकाळी भूकंपाचा मोठा धक्का बसला. याची तीव्रता 7.5 रिक्टर स्केल होती. तसंच सॅन फेलिप इथंही 7.2 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवल्याचं US जिओलॉजिकल सर्व्हेनं म्हटलं आहे. या भूकंपात कॅराकास आणि परिसरात अनेक इमारती कोसळून किमान 32 जणांचा मृत्यू झाला तर 700 अधिक जण जखमी झाले. भूकंपग्रस्त भागात मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. व्हेनेझुएलाच्या अध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्स यांनी राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. संकटाच्या या काळात भारत व्हेनेझुएलाच्या पाठीशी असल्याचं दोन्ही नेत्यांनी सांत्वनपर संदेशात म्हटलं आहे. जपानच्या उत्तरेकडील भागातही आज सकाळी 6.9 रिक्टर तीव्रतेचा भूकंप झाला. टोकियोमध्येही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले, मात्र सुनामीचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही आणि यात कोणतीही जीवितहानी नसल्याचं वृत्त आहे. दरम्यान या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जपानच्या प्रधानमंत्री कार्यालयाने विशेष कृती दलाची स्थापना केली आहे. अमेरिकेत फुलरटन इथं सुरू असलेल्या अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताने सर्व गटांमध्ये मोठी आघाडी घेतली आहे. जागतिक कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेतली रौप्य पदक विजेती भारताची तन्वी शर्मा हिने महिला एकेरी गटात जर्मनीच्या युवोन ली हिचा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. भारताच्या रक्षिता श्री हिनेही चेक प्रजासत्ताकाच्या टेरेझा स्वाबिकोवा हिचा पराभव करत पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे. जागतिक स्तरावर 5 मानांकित भारताच्या किदंबी श्रीकांतने पुरुष एकेरी गटात भारताच्या डी सानितचा पराभव केला तर चौहान याने कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेतील माजी रौप्यपदक विजेता भारताचाच एस शंकर मुथुस्वामी याचा पराभव केला आहे. मिश्र दुहेरी गटात भारताच्या ध्रुव रावत आणि के मनीषा या जोडीने इंडोनेशियाच्या जोडीचा पराभव केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारतात विमानतळ परिसरात शहर वसवण्याची संकल्पना सर्वप्रथम नागपूर शहरात विकसित होईल असा केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांना विश्वास. महाराष्ट्रात गौण खनिज आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. डिजिटल अटक प्रकरणी CBI 16 राज्यांमधल्या 80 जास्त ठिकाणांवर छापे. व्हेनेझुएलामध्ये शक्तिशाली भूकंपाचे धक्के, 32 जणांचा मृत्यू, 700 जखमी. आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची सर्व गटांमध्ये आगेकूच. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: Zara chukiche zara barobar bolu kai. Chala dost ho aayushyavar bolu kai.
2: दुपारची वेळ रटाळ कंटाळवाणी वाटते, मग या वेळेत रिफ्रेशिंग इंटरेस्टिंग असं काही करायचंय, तर मग चला दोस्त हो बोलू काही. रोजच्या आयुष्यातल्या रंजक घडामोडी, फिल्मी किस्से आणि मनोरंजनाची धम्माल दुपार FM रेनबो वर दररोज दुपारी 2:30 107.1 MHz FM रेनबो वाहिनी, तसंच न्यूज ऑन AIR ऍप वरही. चला दोस्त हो बोलू काही.
1: चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही.
3: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची 107.1 MHz FM रेनबो वाहिनी, आणि कार्यक्रम चालू आहे चला दोस्त हो बोलू काही, आणि मी आहे तुमची मैत्रीण मधुरा बाळ.

हो आता विसरा हे सगळं. इथं इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि गर्दीत घुसमटलेले रस्त्यांचे श्वास.

खरं आहे ना मंडळी, परवा असा छान भरपूर पाऊस पडल्यानंतर, इतक्या दिवसाच्या उकाड्यानंतर पाऊस पडल्यानंतर आता परत एकदा आपल्याला असं वाटायला लागलं ना की हो, आपलं जीवन खरोखरच सुंदर आहे. तर ह्या मगाशी मी तुम्हाला सांगितलं

प्रमाणे आपला कार्यक्रम चालू आहे चला दोस्त हो बोलू काही, आणि मी दुपारी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत तुमच्याशी गप्पा मारणार आहे. आणि मी तुम्हाला कार्यक्रमाची रूपरेषा सांगते. आपल्या 2:30 ते 3 ह्या चला दोस्त हो बोलू काही ज्या कार्यक्रमात आपण ह्याच पावसाबद्दल बोलणार आहोत, आणि 3 ते 3 वाजता तुम्हाला मराठी बातमीपत्र ऐकायला मिळेल 3 ते 3:10 या वेळात, आणि 3:10 आपण पुन्हा आपल्या सप्तरंगी 7 ह्या कार्यक्रमात भेटणार आहोत, ज्याच्यात आपण बोलणार आहोत एका चित्रपटाबद्दल ज्याचं नाव आहे मीडियम स्पायसी. त्याच्याबद्दल मी तुम्हाला आणखी माहिती देईनच, तर त्याबद्दल आपण 3:10 बोलू. आणि 4 वाजता तुम्हाला ठळक बातम्या ऐकायला मिळतील, आणि 4 ते 5 संदेश टू सोल्जर्स हा एक हिंदी कार्यक्रम तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. तर आपल्या आजच्या चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमाची एका छान पावसाच्या गाण्याने सुरुवात करूया.

बरोबर आहे ना मंडळी? परवा पाऊस पडला तेव्हा असंच वाटलं ना की नभ मेघाने आक्रमिले आणि एकदम असं कडकड कडकड शब्द करून वीज पण चमकली आणि असं छान वाटलं. पण ह्या अशा पावसाबद्दल वपू काळे यांनी एक वाक्य म्हटलं आहे बघा, की पाऊस अनेक ठिकाणी एकाच वेळी पडत असला तरी प्रत्येकाचं भिजणं वेगळं असतं. किती खरं आहे ना. म्हणजे आपल्या घरात जर लहान मुलं असतील किंवा तुमच्या आजूबाजूला कुठेही लहान मुलं जर तुम्हाला माहीत असतील तर पहिला पाऊस म्हटला की त्यांना पहिलं धावत जाऊन तिथे त्याच्यात भिजायचं असतं, त्याच्यात खेळायचं असतं आणि खरोखर चिंब भिजून असा त्या पावसाचा त्यांना पुरेपूर आनंद लुटायचा असतो. पण मोठ्या माणसांचं काही असं होत नाही. ते 10 वेळा विचार करतात, अरे आपल्याकडे कोणी बघतंय का, आपण कसे दिसू, आपल्याला

वाटतंय का पावसात भिजावं किंवा काय, पण त्यांचं मन अशा त्या लहान मुलांना बघून बऱ्याचदा भूतकाळात जातं. आणि खास करून लग्न झालेल्या बायकांना तर मला गॅरंटी आहे की 100% त्यांच्या माहेरची तर आठवण येतेच.

खरंय, असा हळवा करणारा, जुन्या आठवणींमध्ये घेऊन जाणारा असा हा पहिला पाऊस असला तरी ते सगळं मोठ्या माणसांना जाणवतं, अशा खूप आठवणी येतात वगैरे. तरुण मंडळी जी असतात त्यांच्या डोक्यात वेगवेगळेच विचार येत असतात. असा पहिला पाऊस बघितला की त्यांना कुठल्या तरी जवळच्या माणसाची आठवण येते, मग त्यांचं अभ्यासात लक्ष लागत नाही, त्यांचं कामात लक्ष लागत नाही, आणि मग त्यांना जे जे काय विचार डोक्यात येतात आणि मग त्यांना जी गाणी ऐकाविषयी वाटतात त्यातलं एक गाणं आत्ता आपण ऐकूया.

मग आता कुणाला वाटेल की अरे हे गाणं तर आशा भोसले यांच्या आवाजात होतं, मग असं वाटतंय की मुलींच्या भावना व्यक्त होत आहेत, मग असा छान पाऊस पडल्यानंतर मुलांच्या मनात काय येत असेल हे सांगणारी गाणी आहेत का? तर हो, अर्थातच हेही सांगणारी गाणी आहेत, आणि म्हणूनच आपण आता त्यातलं एक गाणं ऐकूया.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात गौण खनिज आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे कृषी निर्यात सक्षम होईल, उद्योग क्षेत्रांना चालना मिळेल असा मुख्यमंत्र्यांना विश्वास. अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत दर डोई 7 किलोप्रमाणे अन्नधान्य वितरण करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन. आणि डिजिटल अटक प्रकरणी सीबीआयचे 16 राज्यांमधल्या 80 पेक्षा जास्त ठिकाणांवर छापे. राज्यात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दलाची स्थापना करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली. गडचिरोली जिल्ह्यात नायब तहसीलदारावर झालेल्या हल्ल्यासंदर्भातल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. राज्यात गेल्या 5 वर्षात दस्त नोंदवण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चिती करण्यात आलेल्या सर्व प्रकरणांची तपासणी महालेखापरीक्षकांमार्फत करण्याची घोषणाही महसूल मंत्र्यांनी आज केली. दस्त नोंदणी करण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चित करण्याचे अधिकार असणाऱ्यांनी मुद्रांक शुल्क निश्चित करताना संबंधित कायद्याचं उल्लंघन करून ते मनमानी पद्धतीनं कमी जास्त केल्याच्या तक्रारी आहेत, यामुळं हा निर्णय घेण्यात आला आहे असं बावनकुळे यांनी सांगितलं. कोकणातल्या आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी NDRFच्या निकषांच्या पलीकडे जाऊन मदत देण्याची सरकारची तयारी असल्याचं मंत्री नितेश राणे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. तर कोकणात अवकाळी पावसानं 22,500 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं असून या शेतकऱ्यांना 8 ते 10 दिवसात NDRFच्या निकषानुसार 209 कोटी रुपयांची मदत देऊ अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. कोकणातल्या सुमारे 72,000 शेतकऱ्यांना पीक विम्याचे 217 कोटी रुपये येत्या 15 दिवसात दिले जातील असं आश्वासन त्यांनी दिलं. ही मदत तुटपुंजी असल्याचा आक्षेप आमदार निलेश राणे यांनी घेतला. पुण्यात लोहगड किल्ल्यावर झालेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणी SIT नेमण्याचे आदेश विधानसभा तालिकाध्यक्ष राजू खरे यांनी राज्य सरकारला दिले आहेत. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. 2023-24 राज्यभरात जंगलाला आग लागल्याच्या 5,100 घटना घडल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी आज सभागृहात दिली. यात 11,580 हेक्टर वनजमिनीवर नुकसान झालं असं त्यांनी सांगितलं. यातल्या 7,042 घटना एकट्या गडचिरोली जिल्ह्यातल्या आहेत.

मुंबई उपनगरी रेल्वेत 2 दिवसांपूर्वी झालेल्या एका प्रवाशाच्या हत्येचा मुद्दा विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आज विधानसभेत उपस्थित केला. या मुद्द्यावर सरकारनं 29 जूनला सभागृहात निवेदन द्यावं असे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. हे प्रकरण अतिशय गंभीर असून सामान्य नागरिकाच्या सुरक्षेचा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे असं पटोले म्हणाले. उपनगरी रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेविषयी सभागृहात चर्चेची मागणी त्यांनी केली. या प्रकरणाचा तपास तातडीनं करावा आणि काय कारवाई केली याबाबत सभागृहात सरकारनं निवेदन द्यावं असं ते म्हणाले. मयंक लोहार या तरुणाची 2 दिवसांपूर्वी अंधेरी ते बोरीवली प्रवासादरम्यान सचिन सुवर्णा यानं चाकू भोसकून हत्या केली. मालवाहतूक करणाऱ्या वाहनांमधून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांचे परवाने रद्द करायचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली. 18 मे रोजी डहाणू इथं मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात 13 जणांचा झालेला मृत्यू आणि त्याआधी कल्याण अहिल्यानगर महामार्गावर झालेल्या अपघातात 11 जण मृत्यूमुखी पडणं याबाबतची लक्षवेधी सूचना सुनील शिंदे यांनी उपस्थित केली होती. या मार्गावर दर तासाला बस सोडायचे निर्देश दिले असून लवकरच ही वारंवारिता दर अर्ध्या तासात एक बस अशी होईल असं सरनाईक यांनी सांगितलं. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये हडपसर दापोडी आणि फुगेवाडी भागात मिथेनॉल मिश्रित दारू पिऊन 22 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी आरोपींवर शक्य असेल तर संघटित गुन्हेगारीसाठीचा मकोका लावू आणि कडक कारवाई करू असं आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज विधान परिषदेत दिलं. राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस विभागाच्या 13 कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे असंही त्यांनी नमूद केलं. नागपूर इथला डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ मध्य भारतातला प्रमुख विमानतळ म्हणून उदयाला येईल. तसंच या विमानतळामुळे कृषी निर्यात सक्षम होईल, उद्योग क्षेत्रांना चालना मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नागपूर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ GMR या कंपनीकडे हस्तांतरित करण्याचा कार्यक्रम झाला त्यावेळी ते बोलत होते. या आधुनिक विमानतळाच्या माध्यमातून कार्गो प्रकल्प देखील साकार होईल असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. विदर्भात 7.5 लाख कोटी रुपयांची व्यावसायिक गुंतवणूक होत असून त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या तर विदर्भाचा विकास वेगानं होईल असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केलं. तर भारतात विमानतळ परिसरात शहर वसवण्याची संकल्पना सर्वप्रथम नागपूर शहरात विकसित होईल असं केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अतिगरजू कुटुंबांना मोफत धान्य पुरवठा करणाऱ्या अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला 35 किलो धान्य दिलं जात होतं त्याऐवजी त्याचं वाटप दरडोई 7 किलोप्रमाणे करण्याचा शासनाचा विचार आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागानं राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 तशी दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. तसंच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयानं 13 जुलैपर्यंत राष्ट्रीय अन्न सुरक्षा दुरुस्ती कायदा 2026 नागरिकांच्या सूचना मागवल्या आहेत. या दुरुस्तीनुसार अंत्योदय योजनेतल्या कुटुंबांना दरडोई 7 किलोप्रमाणे जास्तीत जास्त 35 किलो धान्य दिलं जाईल आणि त्याहून चांगली आर्थिक परिस्थिती असलेल्या कुटुंबांना दरडोई 5 किलो धान्य वाटप केलं जाणार आहे. या दुरुस्तीमुळे अधिकाधिक गरजूंना या योजनेचा लाभ मिळेल असं मंत्रालयानं म्हटलं आहे. आज संविधान हत्या दिवस पाळला जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीचा विरोध करणाऱ्या मान्यवरांना वंदन केलं आहे. आणीबाणीच्या काळात भारतीय नागरिकांचं धैर्य दिसून आलं. आजही भारत न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांशी बांधील असल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. 1975 आजच्या दिवशी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. या घटनेचं स्मरण म्हणून आजचा दिवस पाळला जात आहे. अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला मिळालेल्या देणग्यांचा अपहार झाल्याचा आरोप करणाऱ्या आणि या प्रकरणी चौकशीचे आदेश द्यावे अशी मागणी करणाऱ्या याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. मात्र येत्या सोमवारी क्रमानुसार याचिका सादर करावी असं न्यायमूर्ती BV नागरत्ना आणि न्यायमूर्ती जॉयमल्य बागची यांनी सांगितलं. न्यासाला मिळालेल्या देणग्यासंदर्भात CCTV फुटेज, डिजिटल पेमेंटच्या नोंदी आणि इतर सर्व प्रकारचे

पुरावे जतन करावे अशी मागणी याचिकाकर्ते वकील नरेंद्रकुमार गोस्वामी यांनी केली आहे. दरम्यान या प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारनं नेमलेल्या त्रिसदस्यीय विशेष तपास पथकानं अलीकडेच प्राथमिक अहवाल राज्य सरकारला सादर केला असून सविस्तर तपास सुरू आहे. डिजिटल अटक या सायबर गुन्हे प्रकाराच्या 200 अधिक प्रकरणात तपास करताना CBI अर्थात केंद्रीय गुप्तचर संस्थेनं महाराष्ट्र, गुजरात, पंजाब आणि दिल्लीसह 16 राज्यांमधल्या 80 जास्त ठिकाणांवर छापे टाकले. तसंच चेन्नई आणि कोलकाता इथून 2 जणांना अटक केली आहे. देशभरात 200 जास्त डिजिटल अटक प्रकरणांमध्ये सहभाग असलेल्या गुन्हेगारी जाळ्याविरुद्ध ऑपरेशन चक्र 6 अंतर्गत CBI तपास करत आहे. अटक करण्यात आलेले आरोपी शेल कंपन्या स्थापन करून बनावट बँक खाती तयार करत होते. सायबर अटकेतून मिळालेली रक्कम या खात्यांमध्ये वळवण्यात येत होती. विठ्ठल नामाचा जयघोष, टाळमृदुंगाचा गजर आणि वरुणराजाच्या उपस्थितीत संत मुक्ताबाई पालखी जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर तालुक्यामधल्या कोथळी इथून पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. संत मुक्ताई पालखी सोहळ्याचं हे 318 वर्ष आहे. राज्यातल्या अनेक जिल्ह्यात पावसानं काल हजेरी लावली. जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात काल दमदार पाऊस झाला. रत्नागिरीत पावसाचा जोर आजही कायम आहे. आज सकाळपासून जिल्ह्यात पुन्हा संततधार सुरू झाली. मराठवाड्यात उद्या आणि परवा दमदार पाऊस होईल तर कोकणात 30 जूनपर्यंत पावसाचा जोर राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात गौण खनिज आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. नागपूरच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे कृषी निर्यात सक्षम होईल, उद्योग क्षेत्रांना चालना मिळेल असा मुख्यमंत्र्यांना विश्वास. अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत दररोज 7 किलोप्रमाणे अन्नधान्य वितरण करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन. आणि डिजिटल अटक प्रकरणी CBIचे 16 राज्यांमधल्या 80 जास्त ठिकाणांवर छापे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची एफ एम रेनबो वाहिनी न्यूज ऑन AIR या ॲपवर आणि 107.1 MHz वरही. आणि मी आहे तुमची मैत्रीण मधुरा बाळ. कार्यक्रम चालू आहे सप्तरंगी सात.

0: मला पटकन काहीतरी पाठवायचंय. खूप जलद पाठवण्याचा काही पर्याय आहे का?
1: हो, नक्कीच. भारतीय टपाल विभागाने 24 स्पीड पोस्ट सुरू केली आहे, म्हणजेच दुसऱ्या दिवशी त्वरित वितरण.
2: अच्छा, म्हणजे महत्वाचा दस्तऐवज असो, पार्सल असो किंवा इतर कोणतीही महत्वाची वस्तू असो, सर्व काही लगेच पोहोचेल.
1: हो भावा, रिअल टाइम ट्रॅकिंग, किफायतशीर दर आणि सर्वात महत्वाचे म्हणजे OTP आधारित सुरक्षित वितरण. फक्त भारतीय टपाल विभागावर विश्वास ठेवा.
3: अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या टपाल कार्यालयाशी संपर्क साधा किंवा indiapost.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
4: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची FM रेनबो वाहिनी आणि मी आहे तुमची मैत्रीण, तुमची रेडिओ सखी मधुरा बाळ. मगाशी सांगितल्याप्रमाणे कार्यक्रम चालू आहे सप्तरंगी साथ, आणि या कार्यक्रमात आपण नेहमीच नाटक, सिनेमा अशा वेगवेगळ्या गोष्टींबद्दल बोलत असतो. आणि मी 2:30 सांगितलं त्याप्रमाणे आज आपण या कार्यक्रमात बोलणार आहोत मीडियम स्पायसी या सिनेमाबद्दल. 2022 साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमामध्ये ललित प्रभाकर, सई तामणकर आणि पर्ण पेठे यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत आणि ह्या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे मोहित टाकळकर यांनी. आपण या चित्रपटाबद्दल आणखी बोलूच, पण आत्ता कार्यक्रमाला सुरुवात करूया याच सिनेमातल्या एका गाण्यांनी.

तर मीडियम स्पायसीमध्ये खरोखरच इतकं छान गाणं आहे आणि तो चित्रपटही तितकाच चांगला आहे. आता मीडियम स्पायसी या वाक्प्रचारानंतर किंवा हे ऐकल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर पटकन काय येतं? तर कुठलाही खाद्यपदार्थ किंवा तो खाद्यपदार्थ तयार केला जातो ते ठिकाण, म्हणजे एखादं छोटंसं उपाहारगृह असेल, एखादं छोटं आपल्या घराजवळचं रेस्टॉरंट असेल, किंवा एक पंचतारांकित मोठं हॉटेल आणि त्यातलं रेस्टॉरंट जिथे आपण ऑर्डर देऊ शकतो आणि सांगू शकतो की हा पदार्थ तुम्ही जरा मीडियम स्पायसी करा, मला खूप स्पायसी नको आहे किंवा गोडही नको आहे. तर ह्या सिनेमाचं नावच इतकं छान आहे कारण ह्या सिनेमातली जी सगळी पात्रं आहेत ती एका मोठ्या पंचतारांकित हॉटेल चा भाग आहेत. तिथे ते काम करतात आणि तिथे त्यांच्यात वेगवेगळे नातेसंबंध तयार होतात, ती प्रेमात पडतात, त्या प्रेमाचं पुढे काय होतं हे आपल्याला या सिनेमात त्यांनी दाखवलं आहे. आणि तर आपण ह्या सगळ्या वरवर अगदी खरं सांगायचं तर हा एक, तुम्हाला तर कळलं असेल, तीन मोठे कलाकार आहेत, तिघांच्या प्रमुख भूमिका आहेत, म्हणजे हा एक प्रेमत्रिकोण असणार, तर तो तसा आहे. आणि तुम्हाला माहीत असेल तर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात सुद्धा कधी ना कधीतरी असं कोणीतरी माणूस येतं जे आपल्याला खूप आवडतं पण आपल्याला धीर होत नाही सांगायचा आणि म्हणून ते प्रेम अर्ध राहतं. तर असा काहीसा एक अशी एक पार्श्वभूमी या चित्रपटाला आहे. आणि जरी हा प्रेमत्रिकोण असा वाटला तरी तो तितका सोपा नाही आहे आणि तो इतका आपल्याला रिलेटेबल वाटतो तो कसा ते मी तुम्हाला आणखी सांगेन, पण त्याआधी आपण एक गाणं ऐकूया.

तर मंडळी, आपण बोलत आहोत मीडियम स्पायसी या चित्रपटाबद्दल. आणि मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं की आपला जो नायक आहे त्याला आपल्यासारखंच बऱ्याच वेळेला बऱ्याच गोष्टी सांगता येत नाहीत, विशेषतः ज्या माणसावर आपलं प्रेम असतं त्यालाच आपल्याला विशेषतः कॉलेजच्या दिवसांमध्ये अजिबातच सांगता येत नाही. आपल्याला खूप असं काय काय वाटत असतं, अरे मी सांगितलं तर गैरसमज होतील का, मग तो माणूस आपल्याला कायमचा दुरावेल का.

0: वगैरे वगैरे वगैरे. तर पण ज्यांचा मुळात स्वभावच असा असतो ना की बऱ्याच गोष्टी ज्यांना व्यक्त करता येत नाहीत, अंतर्मुख स्वभावाची जी माणसं असतात, त्यांचं काय म्हणतात ते उदाहरण म्हणून तुम्ही ह्या आपल्या मिडियम स्पाइसीच्या नायकाकडे बघू शकता. त्याचं नाव आहे निस्सिम टिपणीस. आणि निस्सिम टिपणीस हा एक अत्यंत प्रेमळ आणि घरच्यांवर मित्रमैत्रिणींवर अतिशय मनापासून प्रेम करणारा तरीही अबोल आणि अंतर्मुख असा एक मुलगा उभा केलाय ललित प्रभाकरने. आणि तो इतका सशक्तपणे उभा केलाय ना की आपल्याला असं वाटतं की अरे हो, याचा स्वभाव हा खरोखरच असा असेल. पण ह्या स्वभावामुळे त्या निस्सिमचा प्रॉब्लेम काय होतो की त्याला कॉलेजमधली एक त्याची मैत्रीण दाखवली. त्यांचा सिनेमा असा सुरू होतो की एक त्यांच्या हॉटेल मॅनेजमेंटच्या बॅचचं एक रियुनियन सुरू असतं आणि हॉटेल मॅनेजमेंटच्या वेळीही त्याला एक खूप चांगली मैत्रीण मिळते जिचं नाव कृष्णा असतं आणि ती भूमिका स्पृहा जोशी हिने केलेली आहे. आणि तिलाही त्याला सांगता येत नाही की तू मला आवडतेस. आणि त्यानंतर त्यातनं तो थोडा बाहेर पडतो, नोकरी करायला लागतो एका पंचतारांकित हॉटेलमध्ये. तिथे त्याला एक दुसरी मुलगी आवडते जिची भूमिका पर्ण पेठेने केली आणि तिचं नाव आहे प्राजक्ता. पण तो तिलाही सांगू शकत नाही कारण त्याला इन जनरल भावना व्यक्त करण्याची सवय नाही आहे. अशा वेळेला ती मंडळी काय करत असतील हे त्यांनी खूप छान दाखवलं आहे. आपण आणखी बोलू याबद्दल, पण त्याच्या आधी आपण एक व्यावसायिक विश्रांती घेऊया.
1: मला पटकन काहीतरी पाठवायचंय, खूप जलद पाठवण्याचा काही पर्याय आहे का?
2: हो नक्कीच, भारतीय टपाल विभागाने 24 स्पीड पोस्ट सुरू केली आहे, म्हणजेच दुसऱ्या दिवशी त्वरित वितरण.
1: अच्छा, म्हणजे महत्त्वाचा दस्तऐवज असो, पार्सल असो किंवा इतर कोणतीही महत्त्वाची वस्तू असो, सर्व काही लगेच पोहोचेल.
2: हो भावा, रिअल टाइम ट्रॅकिंग, किफायतशीर दर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे OTP आधारित सुरक्षित वितरण. फक्त भारतीय टपाल विभागावर विश्वास ठेवा.
3: अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या टपाल कार्यालयाशी संपर्क साधा किंवा indiapost.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
4: नमस्कार, मी परेश मुकाशी आणि आपण ऐकत आहोत 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. मराठी गाणी, हिंदी गाणी, जुनी गाणी, नवी गाणी, टप्पा गप्पा, ज्ञान विज्ञान, मनोरंजन इत्यादी इत्यादी इत्यादी ऐकत रहा आणि आनंद घेत रहा.
0: तर श्रोते हो, आपण बोलत आहोत मीडियम स्पायसी या सिनेमाबद्दल. आणि मी तुम्हाला म्हटलं तसं की त्या निस्सिमला प्राजक्ताला हे सांगता येत नाही, पण प्राजक्ता हुशार असते. प्राजक्तालाही निस्सिम आवडत असतो, पण काय आहे, भावना नुसत्या शब्दातून व्यक्त होत नाहीत, देहबोलीतूनही व्यक्त होतात. आणि त्यामुळे निस्सिम आणि प्राजक्तांना एकमेकांना माहीत असतं की आपण एकमेकांना आवडतोय. आणि पण कधीकधी ना ह्या व्यक्त केलेल्या भावनांनी एक त्याला काय म्हणतात तो असा सपोर्ट मिळतो की हो कन्फर्म्ड की हा माणूस आपल्याला आवडतो की हे त्याने मला सांगितलं आहे. पण तरीही शब्दा वाचून जे कळतं ते कळतंच.

श्रोते हो, आपण बोलत आहोत मीडियम स्पायसी या चित्रपटाबद्दल आणि त्यातल्या निस्सीम आणि प्राजक्ता ह्या मित्रमैत्रिणीबद्दल. तर मी तुम्हाला म्हटलं तसं निस्सीम आणि प्राजक्ता एकमेकांना शेवटपर्यंत सांगू शकत नाहीत की आपण एकमेकांना आवडतो, आणि मग प्राजक्ताची अशी अपेक्षा असते की अरे ह्याने सांगायला पाहिजे, हा सांगत नाही तोपर्यंत मी घरी कसं सांगू वगैरे वगैरे. मग ती खूप वेळ वाट बघते, थांबते, आत्ता सांगेल मग सांगेल असं तिला वाटतं, पण तो काही सांगत नाही. मग ती म्हणतं असं किती वेळ थांबून राहायचं. मग ती डिसिजन घेते लग्न करण्याचा, आणि मग ती एक दिवस निस्सीमला भेटून सांगते की असं असं माझं लग्न ठरलं आहे, मी लग्न करते आणि हे मी खूप सिरियसली तुला सांगते. तेव्हा मात्र निस्सीमला धक्का बसतो की अरे हिनी असं कसं ठरवलं, असा कसा डिसिजन घेतला. पण तो बोलू काहीच शकत नाही, कारण त्याने त्यानंतरही तो तिला काहीही सांगू शकत नाही. त्यामुळे तो तिचं ऐकून घेतो, चिडचिड करतो, आणि मग स्वतःचं एका मॅट्रिमोनी साईटवर नाव नोंदवतो. आणि त्याला तिथून पटकन रिप्लाय मिळतो एका मुलीचा, फक्त तिला एवढंच म्हणजे तो एका फ्रेंच हॉटेलमध्ये इंटरव्ह्यू देत असतो आणि त्याला पॅरिसला जायचं असतं. तर ती प्रोसेस चालू असते, ते त्याने प्रोफाईलवर लिहिलेलं असतं. तर ते प्रोफाईलवरचं सगळं लिखाण बघून ते एका मुलीनं मुली त्याला एक मुलगी मेसेज करते आणि ती म्हणते आपण भेटूया आणि आपण बोलूया लग्नाबद्दल वगैरे वगैरे. तर तो तेवढासा रोल राधिका आपटेंनी केलेला आहे, पण ती कायम लक्षात राहील त्या भूमिकेसाठी अशा तऱ्हेने तो रोल तिने केलेला आहे. आणि म्हणजे तो प्रसंग खरोखरच बघण्यासारखा आहे, त्याबद्दल मी तुम्हाला अधिक सांगणार नाही, त्यासाठी तुम्ही तो चित्रपट बघा. पण एकंदर त्याला असं कळतं की आता आपल्याला काय कोणीतरी शोधायलाच पाहिजे, मग ते आपण प्रेमात पडू किंवा लग्न ठरवून करू, पण आपल्याला आता कोणीतरी पाहिजे आयुष्यात, हे त्याला कळतं. आणि तोपर्यंत मग प्राजक्ता बाकीच्या मंडळींना आमंत्रण देते तिच्या लग्नाचं, सगळे तिच्या लग्नाला जातात आणि तिथे त्यांच्याच निस्सीमची बॉस म्हणजेच गौरी, जिची भूमिका सईत आमनकर हिने केलेली आहे, ती तिथे येते. ते तिला सगळे तिला रिस्पेक्ट देतात की अरे तुम्ही हेड शेफ आहात, तो तिला खूप मान मिळतो आणि असं. पण ती छान नटून सजून आलेली असते आणि त्या क्षणी निस्सीमला असं कळतं की अरे हे किती छान आहे मुलगी, आपल्याला इतक्या दिवसांत लक्षातच आलं नाही की ही आपल्याला आवडू शकते किंवा काय. पण तो स्वतः अशा खूप गोष्टी असतात बघा ज्या आपण स्वतःशी मान्य करत नाही, तसंच तो ही पण गोष्ट मान्य कर म्हणजे तो तिला कॉम्प्लिमेंट देतो की तू खूप छान दिसतेस आणि असं सगळं, पण तो स्वतःकडे स्वतःशी मान्य करत नाही की आपल्याला ही आवडते. असं होतं ना तुमच्या पण बाबतीत, असं सांगणारी काही गाणीही आहेत, तसं सांगणारं एक गाणं आपण ऐकूया.

असं आपण जरी म्हटलं की माझ्या मनात असं काही नाही आहे किंवा एखादी गोष्ट साफ नाकारली आपण, तरी आपला असं होतं की अरे आपल्याला असं का विचारलं गेलं असं म्हणून आपण त्या गोष्टीबद्दल खूप विचार करायला लागतो. आपल्या कथेच्या नायकाबचं म्हणजे निस्सिमचं अगदी हेच होतं की प्राजक्ता जेव्हा त्याला सांगते की तिचं लग्न ठरलं आहे आणि लग्न आहे, तेव्हा ती म्हणते की अरे मला तर असं वाटलं की तुझं आणि शेफ गौरीचं चांगलं चाललं आहे, म्हणजे तुमचं एकमेकांवर प्रेम वगैरे आहे. तर स्पष्ट नाही म्हणतो पण ते पण प्राजक्ताच्या लग्नात त्याच्या हे लक्षात येतं की अरे हो ही पण तेवढीच छान आहे आणि ही पण आपल्याला आवडते, पण तो ते मान्य करत नाही. मग काय होतं, प्राजक्ता

0: मुलाच्या लग्नानंतर शेफ गौरी जी असते ती रजेवर जाते, तिच्या काही वैयक्तिक गोष्टींसाठी ती रजेवर जाते आणि ते अर्थातच ती बॉस असते, त्यामुळे ती काही तिच्या हाताखाली सहाय्यक असणाऱ्या कुणाला सांगून जात नाही की मी रजेवर जाते किंवा मी रजेवर का जाते, ह्यातलं काहीही ती सांगत नाही आणि ती रजेवर जाते. आणि सगळी जबाबदारी हा जो निस्सीम असतो तो सहाय्यक शेफ असतो, सू शेफ ज्याला म्हणतात तसा. तर त्यामुळे गौरी सुट्टीवर गेल्यामुळे सगळी जबाबदारी त्याच्यावर येऊन पडते, पण त्याच्या डोक्यातली विचारचक्र थांबत नाहीत, अशी कशी रजेवर गेली, कुठे गेली असेल, तब्येत बरी असेल ना, सगळं नीट असेल ना, अशी तो एकदम तिची काळजी वगैरे करायला लागतो त्याच्या नकळत. आणि पुढे काय होतं ते मी तुम्हाला आणखीन सांगेनच, पण आत्ता एक वेळ झालेली आहे याच्या विश्रांतीची, व्यावसायिक विश्रांतीची.
1: मला पटकन काहीतरी पाठवायचंय, खूप जलद पाठवण्याचा काही पर्याय आहे का?
2: हो नक्कीच, भारतीय टपाल विभागाने 24 स्पीड पोस्ट सुरू केली आहे, म्हणजेच दुसऱ्या दिवशी त्वरित वितरण.
1: अच्छा, म्हणजे महत्त्वाचा दस्तऐवज असो, पार्सल असो किंवा इतर कोणतीही महत्त्वाची वस्तू असो, सर्व काही लगेच पोहोचेल.
2: हो भावा, रिअल टाइम ट्रॅकिंग, किफायतशीर दर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे OTP आधारित सुरक्षित वितरण. फक्त भारतीय टपाल विभागावर विश्वास ठेवा.
3: अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या टपाल कार्यालयाशी संपर्क साधा किंवा indiapost.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
0: तर आपण बोलत होतो मीडियम स्पायसी या चित्रपटाबद्दल आणि मी तुम्हाला सांगितलं की निस्सीम अचानक गौरीची काळजी करायला लागतो आणि त्याच्या लक्षात येतं की अरे आपल्याला नुसती मैत्रीण नाही वाटत, हिला आपल्या हिच्याबद्दल आपल्याला आणखी काहीतरी वाटतं. आणि मग तो एकदा त्याच्या अशाच विचारात असताना अचानक ती त्याच्यासमोर येते. असं आपल्याला बराच विचार केलेला माणूस अचानक डोळ्यासमोर आलं की आपल्याला असं जीव भांड्यात पडल्यासारखा वाटतो की नाही, हेच निस्सीमला होतं. आणि मग तो तिचा माग काढणं थांबवू शकत नाही, तो खरोखर तिला फॉलो करतो पण तो तिला ते सांगून करतो. आणि हा प्रसंग इतका सुंदर दाखवलाय ना त्याच्यात, आणि त्याच वेळेला एक खूप छान गाणं बॅकग्राऊंडला चालू राहतं, ते आपण आता ऐकूया.

तर मंडळी, आपण बोलत आहोत मीडियम स्पायसी या चित्रपटाबद्दल आणि मी आहे तुमची मैत्रीण, तुमची रेडिओ सखी मधुरा बाळ. आणि मी तुम्हाला सांगितलं तसं की निस्सिमला अचानक गौरी दिसते, तो तिचा पाठलाग करतो आणि पाठलाग करत करत करत करत तो तिच्या घरपर्यंत जाऊन पोहोचतो. मग तो विचारतो तिला की तू कुठे गायब झाली होतीस, काय झालं. मग ती सगळं नीट सांगते, समजावून का ती गेली, कशी आली, कसं वाटलं तिला काय, अशी खूप छान शांत वाटेल अशी छान चर्चा होते त्यांच्यात. आणि मग निस्सिमलाही लक्षात येतं की हो, आपण या मुलीच्या प्रेमात पडलो आहोत. आणि मग आणखी काही दोन चार प्रसंगांनंतर तो एक अत्यंत नाट्यमय पद्धतीने तिला सांगतो की हो, तू माझी जुलियट होशील का, असं तो तिला विचारतो. आणि तो प्रसंगही तितकाच नाट्यमय त्यांनी चित्रित केलेला आहे. तर ह्या असा खूप नाट्यमय आणि तरीही खूप रिलेटेबल वाटणारा सिनेमा असा हा मीडियम स्पायसी आहे. या सिनेमामध्ये तसं बघायला गेलं तर म्हणजे अर्थातच ॲक्टिंग सगळ्यांची खूप छान झाली आहे. ललित प्रभाकर, सई तामनकर, प्रणव पेठे यांनी त्यांच्या त्यांच्या भूमिका अप्रतिम केलेल्या आहेतच. पण ज्याला आपण सपोर्टिंग कास्ट म्हणतो किंवा मुख्य भूमिकेत नसणारी मंडळी, पण तरीही खूप अनुभवी असे कलाकार त्याच्यात आहेत. म्हणजे निस्सिमच्या आईची भूमिका नीना कुलकर्णी यांनी केलेली आहे. निस्सिमच्या वडिलांची भूमिका रवींद्र मंकणी यांनी केलेली आहे. निस्सिमच्या बहिणीची भूमिका नेहा जोशींनी केली आणि तिच्या नवऱ्याची भूमिका पुष्कराज चिरपुटकर यांनी केलेली आहे. निस्सिमच्या हॉटेलमधले काही मित्र दाखवलेत त्यांनी, तर त्यातला एक खूप चांगला जवळचा मित्र सागर देशमुख यांनी उभा केलेला आहे. तर ही इतकी छान काय म्हणतात ती स्टारकास्ट अशी या सिनेमाची आहे आणि प्रत्येकाने स्वतःचं 100% लिहिलेलं दिसतं. आणि एक आणखीन सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे अशी की या चित्रपटात ते प्रत्येक कॅरेक्टर जे आहे, ती प्रत्येक व्यक्तिरेखा जी उभी केली आहे, त्या व्यक्तिरेखेला एक इतिहास आहे. म्हणजे आता शेफ गौरी जी दाखवली आहे, जे सई तामनकरनी उभी केली, ती एक तमिळ मुलगी आहे. सो तिचा मराठीचा ॲक्सेंट, तिची मराठी बोलण्याची पद्धत, तिची इंग्रजी बोलण्या

जी पद्धत, तिचा एकंदरीत वावर, तिचा जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, तिची पार्श्वभूमी, हे सगळं तिच्या वागण्या बोलण्यातनं आपल्याला इतकं जाणवत राहतं. किंवा पर्णपेठे ही अगदी मुंबईतली मुलगी तिने उभी केली आहे. प्राजक्ता हे जे ही जी व्यक्तिरेखा तिने केलेली आहे ती अगदी मुंबईत जन्माला आलेली आणि मुंबईतच मोठी झालेली मराठी मुलगी, तिच्या वागण्या बोलण्यातनं ते कायम जाणवत राहतं. किंवा सागर देशमुखनी एक जो मित्र उभा केला आहे तो मूळचा इंदौरचा दाखवला आहे, त्यामुळे त्याचं जे मराठी आहे ते थोडंसं हिंदी मिश्रित मराठी आणि आणखीन थोडंसं विनोद करण्याच्या दृष्टीने बोलत राहणं हे सगळं पण त्यांनी दाखवलं आहे. आणि ह्या प्रत्येक व्यक्तिरेखेला स्वतःचं एक आयुष्य असल्याचं त्यांनी दाखवलं आहे. आणि ते त्यामुळे इतकं म्हणजे आपल्या ओळखीतलं वाटत राहतं ना की आपल्याही आजूबाजूला अशी माणसं असतात, त्यांच्या घरात त्यांचे स्वतःचे प्रॉब्लेम्स असतात, पण तरी ती मजाही करत असतात, ती प्रेमात पडतात, पण प्रेमात पडल्यानंतर ती आजूबाजूचं सगळं सोडून देत नाहीत ना. ती घरच्या जबाबदाऱ्या पण सांभाळतात, कामाच्या ठिकाणच्या जबाबदाऱ्या सांभाळतात, एवढं सगळं सांभाळतात आणि तरीही प्रेम टिकून राहतं. आणि म्हणूनच हा सिनेमा पुन्हा पुन्हा बघण्यासारखा वाटतो. आपण आणखी खूप काही बोलू शकतो ह्या सिनेमाबद्दल आणि प्रेमाबद्दल सुद्धा, पण आत्ता आपण एक छान गाणं ऐकूया.

श्रोतेहो, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे आपल्या ठळक बातम्यांची. राज्यात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली. गडचिरोली जिल्ह्यात नायब तहसीलदारावर झालेल्या हल्ल्यासंदर्भातल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. मुंबई उपनगरी रेल्वेत 2 दिवसापूर्वी एका प्रवाशाची हत्या झाल्याचा मुद्दा विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आज विधानसभेत उपस्थित केला. लोकल रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसंदर्भात सरकारने 29 जूनला सभागृहात निवेदन द्यावं असे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत. डिजिटल अटक या सायबर गुन्हे प्रकाराच्या 200 हून अधिक प्रकरणात तपास करताना CBI ने महाराष्ट्र, गुजरात, पंजाब आणि दिल्लीसह 16

0: राज्यांमधल्या 80 जास्त ठिकाणांवर छापे टाकले, तसंच चेन्नई आणि कोलकाता इथून 2 जणांना अटक केली आहे. अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत प्रतिकुटुंब 35 किलो धान्य दिलं जात होतं, त्याऐवजी दर डोई 7 किलोप्रमाणे धान्य वाटप करण्याचा केंद्र शासनाचा विचार आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 तशी दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव ठेवला असून 13 जुलैपर्यंत त्याबद्दल नागरिकांच्या सूचना मागवल्या आहेत. या होत्या आजच्या ठळक बातम्या आणि यानंतर ठीक 4 तुम्हाला संदेश टू सोल्जर्स हा कार्यक्रम ऐकायला मिळणार आहे. त्यामुळे मी तुमची मैत्रीण मधुरा बाळ सप्तरंगी साथ या कार्यक्रमात आज तुमची इथेच अनुमती घेते.
1: ये आकाशवाणी है, प्रस्तुत है हमारा विशेष कार्यक्रम संदेश टू सोल्जर्स.

नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राज्यात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दलाची स्थापना करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली. गडचिरोली जिल्ह्यात नायब तहसीलदारावर झालेल्या हल्ल्यासंदर्भातल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. मुंबई उपनगरी रेल्वेत 2 दिवसांपूर्वी झालेल्या एका प्रवाशाच्या हत्येचा मुद्दा विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आज विधानसभेत उपस्थित केला. लोकल रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसंदर्भात सरकारनं 29 जूनला सभागृहात निवेदन द्यावं असे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत. डिजिटल अटक या सायबर गुन्हे प्रकाराच्या 200 हून अधिक प्रकरणात तपास करताना सीबीआयनं महाराष्ट्र, गुजरात, पंजाब आणि दिल्लीसह 16 राज्यांमधल्या 80 पेक्षा जास्त ठिकाणांवर छापे टाकले. तसंच चेन्नई आणि कोलकाता इथून 2 जणांना अटक केली आहे. अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत प्रतिकुटुंब 35 किलो धान्य दिलं जात होतं, त्याऐवजी दरडोई 7 किलोप्रमाणे धान्य वाटप करण्याचा केंद्र शासनाचा विचार आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 तशी दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव ठेवला असून त्याबद्दल 13 जुलैपर्यंत नागरिकांच्या सूचना मागवल्या आहेत. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 109 अंकांची वाढ झाली आणि तो 77,100 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 34 अंकांची वाढ नोंदवत 24,056 अंकांवर बंद झाला. व्हेनेझुएलामध्ये याराकू राज्यातल्या युमारे शहरात आज सकाळी भूकंपाचा मोठा धक्का बसला. याची तीव्रता 7.5 रिक्टर स्केल होती. या भूकंपात कॅराकास आणि परिसरात अनेक इमारती कोसळून किमान 164 जणांचा मृत्यू झाला तर 971 हून अधिक जण जखमी झाले. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात.

0: प्रादेशिक मराठी बातम्या
1: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नागपूरचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ GMR एरो कंपनीला औपचारिकरित्या हस्तांतरित. महाराष्ट्रात गौण खनिज आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. नागपूर जिल्ह्यातील काटोल इथं दिवाणी न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी जागा हस्तांतरणाला राज्य शासनाची मंजुरी आणि स्मार्ट मीटर योजना रद्द करण्याच्या मागणीसाठी आज नागपुरात विदर्भ राज्य आंदोलन समिती आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं निषेध मोर्चा. आता सविस्तर बातम्या. विमान वाहतूक क्षेत्राच्या माध्यमातून विदर्भातील औद्योगिक आणि कृषी क्षेत्रातील निर्यातीला सक्षम करण्यासाठी नागपूरचे डॉक्टर बाबासाहेब

0: आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ जीएमआर एरो कंपनीला हस्तांतरित करण्यात आलं. नागपुरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाची प्रवासी क्षमता गेल्या 10 वर्षांमध्ये जवळपास 10 लाखांनी वाढली असून नवीन कंपनीकडे हस्तांतरण केल्यामुळे ही प्रवासी क्षमता दरवर्षी 60 लाखांहून अधिक वाढेल. एमआरओ कार्गो हबच्या माध्यमातून हे विमानतळ आपल्या पूर्ण आर्थिक क्षमतेनं विकसित होऊन एरो ट्रोपोलिस म्हणून नागपूर शहर उदयास येईल असा विश्वास यावेळी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री के राम मोहन नायडू यांनी व्यक्त केला.
1: नागपुर के लिए एक ऐतिहासिक दिन है. डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर इंटरनेशनल एयरपोर्ट को आज औपचारिक रूप से पीपीपी मॉडल में जीएमआर को सौंपा जा रहा है और ये नागपुर के सपनों के लिए एक नया टेक ऑफ का माध्यम बनेगा. विदर्भ के आकांक्षाओं के लिए एक टेक ऑफ का माध्यम बनेगा. आप सबको जानना पड़ेगा कि सबसे पहले भारत में अगर एरोट्रोपोलिस की पूरी तरह एक संभावना कहीं पे बनी है तो वो नागपुर में बनी है. एरोट्रोपोलिस की ये संभावना है कि एयरपोर्ट जब बनेगा केवल यात्रियों के लिए नहीं, पीपल के लिए नहीं, बट एयरपोर्ट की पूरी ताकत को हम इकोनॉमिक एक्टिविटी से जोड़ेंगे. एयरपोर्ट के चारों ओर इंडस्ट्री को लेके आएंगे.
0: नागपुरात आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या निर्माणातील हा एक अत्यंत महत्वाचा टप्पा असून यामुळे प्रवासी वाहतुकीसोबतच विदर्भातील पर्यटन आणि खाणकाम क्षेत्राच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण तयार होईल असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केलं. तर हे विमानतळ केवळ नागपूरच नव्हे तर संपूर्ण विदर्भ आणि मध्य भारताचे ग्रोथ इंजिन ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. राज्यात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दलाची स्थापना करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली. गडचिरोली जिल्ह्यात नायब तहसीलदारावर झालेल्या हल्ल्यासंदर्भातल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. राज्यात गेल्या 5 वर्षात दस्त नोंदवण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चिती करण्यात आलेल्या सर्व प्रकरणांची तपासणी महालेखा परीक्षकांमार्फत करण्याची घोषणाही महसूल मंत्र्यांनी केली. दस्त नोंदणी करण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चित करण्याचे अधिकार असणाऱ्यांनी मुद्रांक शुल्क निश्चित करताना संबंधित कायद्याचं उल्लंघन करून ते मनमानी पद्धतीनं कमी जास्त केल्याच्या तक्रारी आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे असं बावनकुळे म्हणाले. पुण्यात लोहगड किल्ल्यावर झालेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणी एसआयटी नेमण्याचे आदेश विधानसभा तालिका अध्यक्ष राजीव खरे यांनी राज्य सरकारला दिले आहे. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. 2023-24 मध्ये राज्यभरात जंगलाला आग लागल्याच्या 5,100 घटना घडल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी आज सभागृहात दिली. यात 11,580 हेक्टर वनजमिनीवर नुकसान झालं असं त्यांनी सांगितलं. यातल्या 7,042 घटना एकट्या गडचिरोली जिल्ह्यातल्या आहे. अमरावतीत आदिवासी विद्यार्थ्यांसाठी भाडेतत्वावर सुरू करण्यात आलेल्या अभ्यासिकेच्या करारातील अनियमिततेचा मुद्दा विधानसभेत गाजला. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणात सरकारला धारेवर धरत वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी केली. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी अनियमितता झाल्याचं मान्य करत संबंधित वसतिगृहाचा तत्कालीन प्रभारी गृहप्रमुखांना निलंबित करण्यात आल्याची माहिती दिली. या प्रकरणाची चौकशी सुरू असून दोषी आढळणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असंही त्यांनी सांगितलं. तसंच संबंधित भाडे करार रद्द करण्यात आला असून कोणतेही भाडे अदा करण्यात आलेलं नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. नागपूर जिल्ह्यातील काटोल इथं दिवाणी न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी आवश्यक जागा हस्तांतरणाला महसूल विभागानं मंजुरी दिली आहे. नगर परिषद काटोलच्या मालकीची 12,400 चौरस मीटर जागा आणि न्यायालयाच्या ताब्यातील 2,900 चौरस मीटर जागेची अदलाबदल करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे न्यायालयाच्या आधुनिक आणि प्रशस्त इमारतीच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ शमा मोहम्मद यांनी आज देशाच्या शिक्षण व्यवस्थेविषयी चिंता व्यक्त करण्यासाठी नागपुरात पत्रपरिषद घेतली. नुकत्याच नीट परीक्षेबाबत घडलेल्या चुका आणि त्याचा विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर झालेला विपरीत परिणाम तसंच विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्या याविषयी त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. यावेळी नागपूरचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल गुडदे पाटील उपस्थित होते. डिजिटल अटक या सायबर गुन्हे प्रकाराच्या 200 अधिक प्रकरणात तपास करताना सीबीआय अर्थात केंद्रीय गुप्तचर संस्थेनं महाराष्ट्र गुजरात पंजाब आणि दिल्लीसह 16 राज्यांमधल्या 80 पेक्षा जास्त ठिकाणांवर छापे टाकले. तसंच चेन्नई आणि कोलकाता इथून 2 जणांना अटक केली आहे. देशभरात डिजिटल अटक घोटाळ्याच्या 200 पेक्षा जास्त प्रकरणांमध्ये सहभाग असलेल्या गुन्हेगारी जाळ्याविरुद्ध ऑपरेशन चक्र 6 अंतर्गत सीबीआय तपास करत आहे. अटक करण्यात आलेले आरोपी शेल कंपन्या स्थापन करून बनावट बँक खाती तयार करत होते. सायबर अटकेतून मिळालेली रक्कम या खात्यांमध्ये वळवण्यात येत होती.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या

0: तुमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. स्मार्ट मीटर योजना रद्द करण्याच्या मागणीसाठी आज नागपुरात विदर्भ राज्य आंदोलन समिती आणि काँग्रेस पक्ष यांच्या संयुक्त विद्यमानं भव्य निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. या आंदोलनात मोठ्या संख्येनं नागरिक, कार्यकर्ते तसंच वीज ग्राहक सहभागी झाले होते. स्मार्ट मीटर प्रणालीला विरोध दर्शवत आंदोलकांनी सरकारनं ही योजना तातडीनं मागे घ्यावी अशी मागणी केली. सदर इथल्या मंगळवारी बाजारातून मोर्चाला सुरुवात झाली आणि विद्युत भवन इथं मोर्चा संपला. स्मार्ट मीटरमुळे सर्वसामान्य वीज ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची शक्यता असल्याचं दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे. विद्यमान डिजिटल मीटर बदलून जनतेवर अनावश्यक आर्थिक बोजा टाकला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. स्मार्ट मीटर योजना रद्द करण्याबाबत सरकारनं सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. भंडारा जिल्हा न्यायालय आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं 18 जुलै रोजी विशेष लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्टच्या कलम 138 अंतर्गत दाखल धनादेश अनादराच्या प्रकरणांवर विशेष भर दिला जाणार आहे. 10 लाख रुपयांपर्यंतच्या धनादेशाशी संबंधित प्रकरणं तडजोडीनं निकाली काढण्यासाठी ही संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित पक्षकारांनी या लोक अदालतीचा लाभ घेऊन वाद समोपचारानं मिटवावेत असं आवाहन करण्यात आलंय. भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत नागपूर जिल्ह्यात 20 जून पासून मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 30 जून ते 29 जुलै दरम्यान बीएलओ घराघरात जाऊन एन्युमरेशन फॉर्मचं वितरण करतील. मतदारांनी जन्मतारीख, मोबाईल क्रमांक, पालकांची माहिती तसंच विवाहित असल्यास पती पत्नीचं नाव आणि मतदार ओळखपत्र क्रमांक नमूद करून स्वाक्षरीसह फॉर्म जमा करावा असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलंय. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं नागपूर मिरज नागपूर विशेष आरक्षित रेल्वेगाडी चालवण्याचा निर्णय घेतलाय. गाडी क्रमांक 01205 ही विशेष रेल्वे 23 आणि 24 जुलै रोजी नागपूरहून सकाळी 8:50 सुटणार असून दुसऱ्या दिवशी मिरज इथं पोहोचेल, तर गाडी क्रमांक 01206 ही विशेष रेल्वे 25 आणि 26 जुलै रोजी मिरजहून दुपारी 12:55 सुटून दुसऱ्या दिवशी नागपूरला येईल. या गाडीला पंढरपूरसह वर्धा, अकोला, भुसावळ, मनमाड, अहमदनगर आणि दौंड आदी महत्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात आलाय. विशेष गाडीत 18 डब्यांची व्यवस्था असून 4 फेऱ्या चालवण्यात येणार आहे. आकाशवाणी नागपूरच्या कृषी आणि गृह विभागाच्या त्रैमासिक सल्लागार समितीची बैठक काल कार्यक्रम प्रमुख डॉ विजयसिंह राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. शासकीय योजनांची माहिती आकाशवाणीच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व विभागांनी सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं. कार्यक्रम अधिकारी सचिन लाडोळे यांनी जुलै ते सप्टेंबर 2026 या कालावधीत कृषी आणि गृह विभागाच्या कार्यक्रमांचं नियोजन सादर केलं. हवामान विभागानं जारी केलेल्या सूचनेनुसार आगामी काही तासात गोंदिया, अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा आणि नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांची शक्यता वर्तवली आहे. तसंच ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगानं वादळी वारे वाहण्याची आणि हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दरम्यान मागील 24 तासात नागपूर जिल्ह्यात झालेल्या पावसात सावनेर इथं सर्वाधिक 43 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यात मागील 2 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असून आज दुपारच्या सुमारास देखील खामगाव तालुक्यातील काळेगाव, कंचनपूर, बोरी, आडगावसह परिसरात जोरदार पाऊस झाला. बुलढाणा जिल्ह्यातील 13 तालुक्यांमध्ये 431.5 मिलीमीटर पाऊस पडला असून हंगामातील एकूण सरासरी पर्जन्यमान 255.3 मिलीमीटरवर पोहोचला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नागपूरचे डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ GMR एरो कंपनीला औपचारिकरित्या हस्तांतरित. महाराष्ट्रात गौण खनिज आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. नागपूर जिल्ह्यातील काटोल इथं दिवाणी न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी जागा हस्तांतरणाला राज्य शासनाची मंजुरी आणि स्मार्ट मीटर योजना रद्द करण्याच्या मागणीसाठी आज नागपुरात विदर्भ राज्य आंदोलन समिती आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं निषेध मोर्चा. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत मराठी चित्रपट संगीत. लाल इश्क या चित्रपटातील आदर्श शिंदे यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकणार आहात.

आकाशवाणी मुंबई, श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या 2.5 लाख शेतकऱ्यांना 334 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याबाबतचा शासन आदेश जारी. राज्यात गौण खनिज आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. आधुनिकीकरणासाठी नागपूर विमानतळाचे GMR कंपनीला हस्तांतरण. आणि नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे दोषी, शिक्षा येत्या सोमवारी सुनावणार. राज्यात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या 2.5 लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांना 334 कोटी रुपयांहून अधिक रकमेची नुकसान भरपाई देण्याचा शासन आदेश राज्य सरकारनं जारी केला. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरपासून यंदाच्या मे महिन्यापर्यंत झालेल्या अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही आर्थिक मदत जमा होणार आहे. यात कोकणातल्या आंबा आणि काजू पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठीच्या 209 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईचाही समावेश आहे. या जिल्ह्यातल्या 1,34,000 अधिक शेतकऱ्यांना ही रक्कम मिळेल. नागपूर, वर्धा, चंद्रपूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूरमधल्या शेतकऱ्यांचं गेल्या 2 महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची 106 कोटी रुपयांच्या मदतीचा यात समावेश आहे. 95,000 अधिक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. याशिवाय विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांना

या मदतीचा लाभ मिळणार आहे. ही रक्कम येत्या 8-10 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असं आश्वासन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधानसभेत दिलं होतं. याशिवाय कोकणातल्या सुमारे 72,000 शेतकऱ्यांना पीक विम्याचे 217 कोटी रुपये येत्या 15 दिवसात दिले जातील असं आश्वासन देखील कृषीमंत्र्यांनी दिलं आहे. राज्यात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दलाची स्थापना करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली. गडचिरोली जिल्ह्यात नायब तहसीलदारावर झालेल्या हल्ल्यासंदर्भातल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. राज्यात गेल्या 5 वर्षात दस्त नोंदवण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चिती करण्यात आलेल्या सर्व प्रकरणांची तपासणी महालेखा परीक्षकांमार्फत करण्याची घोषणाही महसूल मंत्र्यांनी केली. दस्त नोंदणी करण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चित करण्याचे अधिकार असणाऱ्यांनी मुद्रांक शुल्क निश्चित करताना संबंधित कायद्यांचं उल्लंघन करून ते मनमानी पद्धतीनं कमी जास्त केल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे असं बावनकुळे म्हणाले. पुण्यात लोहगड किल्ल्यावर झालेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणी एसआयटी नेमण्याचे आदेश विधानसभा तालिका अध्यक्ष राजीव खरे यांनी राज्य सरकारला दिले आहेत. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. 2023-24 मध्ये राज्यभरात जंगलाला लागलेल्या आगीच्या 5,100 घटना घडल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी आज सभागृहात दिली. यात 11,580 हेक्टरवर वनजमिनीचं नुकसान झालं असं त्यांनी सांगितलं. यातल्या 7,042 घटना एकट्या गडचिरोली जिल्ह्यातल्या आहेत. मुंबई उपनगरी रेल्वेत 2 दिवसापूर्वी झालेल्या एका प्रवाशाच्या हत्येचा मुद्दा विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आज विधानसभेत उपस्थित केला. या मुद्द्यावर सरकारनं 29 जूनला सभागृहात निवेदन द्यावं असे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. हे प्रकरण अतिशय गंभीर असून सामान्य नागरिकाच्या सुरक्षेचा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे असं पटोले म्हणाले. उपनगरी रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेविषयी सभागृहात चर्चेची मागणी त्यांनी केली. या प्रकरणाचा तपास तातडीनं करावा आणि काय कारवाई केली याबाबत सभागृहात सरकारनं निवेदन द्यावं असं ते म्हणाले. यावर अध्यक्ष नार्वेकरांनी सरकारला याबाबत 29 जूनला सभागृहात निवेदन देण्याचे निर्देश दिले आहेत. मयंक लोहार या तरुणाची 2 दिवसापूर्वी अंधेरी ते बोरीवली प्रवासादरम्यान सचिन सुवर्णा यांनी चाकू भोसकून हत्या केली होती. मालवाहतूक करणाऱ्या वाहनांमधून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांचे परवाने रद्द करायचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली. 18 मे रोजी डहाणू इथं मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात 13 जणांचा झालेला मृत्यू आणि त्याआधी कल्याण अहिल्यानगर महामार्गावर झालेल्या अपघातात 11 जण मृत्यूमुखी पडणं याबाबतची लक्षवेधी सूचना सुनील शिंदे यांनी उपस्थित केली होती. या मार्गावर दर तासाला बस सोडायचे निर्देश दिले असून लवकरच ही वारंवारिता दर 1/2 तासात 1 बस अशी होईल असं सरनाईक यांनी सांगितलं. पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये हडपसर दापोडी आणि फुगेवाडी भागात मिथेनॉल मिश्रित दारू पिऊन 22 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी आरोपींवर शक्य असेल तर संघटित गुन्हेगारीसाठीचा मकोका लावू आणि कडक कारवाई करू असं आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज विधान परिषदेत दिलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नागपूर इथला डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ मध्य भारतातला प्रमुख विमानतळ म्हणून उदयास येईल. तसंच या विमानतळामुळे कृषी निर्यात सक्षम होईल, उद्योग क्षेत्रांना चालना मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नागपूर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ GMR या कंपनीकडे हस्तांतरित करण्याचा कार्यक्रम झाला त्यावेळी ते बोलत होते. या आधुनिक विमानतळाच्या माध्यमातून कार्गो प्रकल्प देखील साकार होईल असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. विदर्भात 7.5 लाख कोटी रुपयांची व्यावसायिक गुंतवणूक होत असून त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या तर विदर्भाचा विकास वेगानं होईल असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केलं. तर भारतात विमानतळ परिसरात शहर वसवण्याची संकल्पना सर्वप्रथम नागपूर शहरात विकसित होईल असं केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू म्हणाले.

नसरापूरमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याबद्दल आरोपी भीमराव कांबळे याला विशेष न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. आरोपीच्या शिक्षेबाबतचा निवाडा न्यायालय येत्या सोमवारी देणार आहे. आरोपीवर दाखल सर्व गुन्हे सिद्ध झाल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. गेल्या 1 मे रोजी घडलेल्या या गुन्ह्याचा तपास पूर्ण होऊन 55 दिवसात खटल्याचा निकाल लागला आहे. डिजिटल अटक या सायबर गुन्हे प्रकाराच्या 200 अधिक प्रकरणात तपास करताना सीबीआय अर्थात केंद्रीय गुप्तचर संस्थेनं महाराष्ट्र, गुजरात, पंजाब आणि दिल्लीसह 16 राज्यांमधल्या 80 जास्त ठिकाणांवर छापे टाकले. तसंच चेन्नई आणि कोलकाता इथून 2 जणांना अटक केली आहे. देशभरात 200 जास्त डिजिटल अटक प्रकरणांमध्ये सहभाग असलेल्या गुन्हेगारी जाळ्याविरुद्ध ऑपरेशन चक्र 6 अंतर्गत सीबीआय तपास करत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून अलीकडेच शिवसेनेत सामील झालेले खासदार संजय दीना पाटील यांनी पत्रकारांबरोबर अर्वाच्य भाषा वापरल्याप्रकरणी खासदार संजय राऊत यांनी पोलिसात लेखी तक्रार दाखल केली आहे. संजय दीना पाटील यांच्या संवादाच्या निषेधात आज पत्रकारांनी वेगवेगळ्या पद्धतीने निषेध नोंदवला. अतिगरजू कुटुंबांना मोफत धान्य पुरवठा करणाऱ्या अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला 35 किलो धान्य दिलं जात होतं. त्याऐवजी त्याचं वाटप दरडोई 7 किलोप्रमाणे करण्याचा शासनाचा विचार आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागानं राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 तशी दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. तसंच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयानं 13 जुलैपर्यंत राष्ट्रीय अन्न सुरक्षा दुरुस्ती कायदा 2026 नागरिकांच्या सूचना मागवल्या आहेत. राज्यातल्या अनेक जिल्ह्यात पावसानं आजही हजेरी लावली. जालना शहरासह जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. जिल्ह्यातल्या बहुतांश भागात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत. बुलडाणा जिल्ह्यात आज दुपारच्या सुमारास खामगाव तालुक्यातल्या काळेगाव, कंचनपूर, बोरी, अडगाव परिसरात जोरदार पाऊस झाला. रत्नागिरीत पावसाचा जोर आजही कायम आहे. आज सकाळपासून जिल्ह्यात पुन्हा संततधार सुरू झाली. जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मध्यरात्रीपासून संततधार पाऊस सुरू असून रावेर तालुका आणि सातपुडा पर्वतरांगात अतिवृष्टी झाल्याचं वृत्त आहे. मराठवाड्यात उद्या आणि परवा दमदार पाऊस होईल तर कोकणात 30 जूनपर्यंत पावसाचा जोर राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. येत्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या 2.5 लाख शेतकऱ्यांना 334 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याबाबतचा शासन आदेश जारी. राज्यात गौण खनिज आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. आधुनिकीकरणासाठी नागपूर विमानतळाचे GMR कंपनीला हस्तांतरण. आणि नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे दोषी, शिक्षा येत्या सोमवारी सुनावणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: शोधे हो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
1: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
0: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
2: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
0: पण मग अशा वेळी करायचं काय?
3: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
0: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.

आकाशवाणी मुंबई। उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्यात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या 2.5 लाख शेतकऱ्यांना 334 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याबाबतचा शासन आदेश जारी। जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरातली घसरण कायम। नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे दोषी, शिक्षा येत्या सोमवारी सुनावणार। आणि व्हेनेझुएलात झालेल्या शक्तिशाली भूकंपामुळे मरण पावलेल्यांची संख्या 164 वर 971 जण जखमी। महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या 2.5 लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांना 334 कोटी रुपयांहून अधिक रकमेची नुकसान भरपाई देण्याचा शासन आदेश राज्य सरकारनं आज जारी केला। गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरपासून यंदाच्या मे महिन्यापर्यंत झालेल्या अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही आर्थिक मदत जमा होणार आहे। यात कोकणातल्या आंबा आणि काजू पिकाचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठीच्या 209 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईचाही समावेश आहे। कोकणातल्या 1,34,000 अधिक शेतकऱ्यांना ही रक्कम मिळेल। नागपूर, वर्धा, चंद्रपूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूरमधल्या शेतकऱ्यांच्या गेल्या 2 महिन्यात अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीपोटी मंजूर झालेल्या 106 कोटी रुपयांच्या मदतीचा यात समावेश आहे। 95,000 अधिक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। याशिवाय विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांनाही या मदतीचा लाभ मिळणार आहे। ही रक्कम येत्या 8 ते 10 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, असं आश्वासन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधानसभेत दिलं। याशिवाय कोकणातल्या सुमारे 72,000 शेतकऱ्यांना पीक विम्याचे 217 कोटी रुपये येत्या 15 दिवसात दिले जातील, असं आश्वासन देखील कृषीमंत्र्यांनी दिलंय। जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीतली घसरण आजही कायम राहिली। ब्रेंट क्रूडचे दर 9% घसरून प्रति बॅरल 73 अमेरिकन डॉलर्स आणि 6 सेंट्सवर व्यवहार करत होते। तसंच वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट क्रूडचे दरही 8% जास्त घसरणीसह प्रति बॅरल 69 अमेरिकन डॉलर्स आणि 74 सेंट्सवर व्यवहार करत होते।

0: अयोध्येच्या श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला मिळालेल्या देणग्यांचा अपहार झाल्याचा आरोप करणाऱ्या आणि याप्रकरणी चौकशीचे आदेश द्यावे अशी मागणी करणाऱ्या याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. मात्र येत्या सोमवारी क्रमानुसार याचिका सादर करावी असं न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना आणि न्यायमूर्ती जयमाल्य बागची यांनी सांगितलं. न्यासाला मिळालेल्या देणग्यांसंदर्भात सीसीटीव्ही फुटेज, डिजिटल पेमेंटच्या नोंदी आणि इतर सर्व प्रकारचे पुरावे जतन करावे अशी मागणी याचिकाकर्ते वकील नरेंद्रकुमार गोस्वामी यांनी केली आहे. आज संविधान हत्या दिवस पाळला जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीचा विरोध करणाऱ्या मान्यवरांना वंदन केलं आहे. आणीबाणीच्या काळात भारतीय नागरिकांचं धैर्य दिसून आलं. आजही भारत न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांशी बांधील असल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे. आणीबाणीबाबत माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या एका कवितेची आठवण त्यांनी करून दिली.
1: जब आपातकाल को एक वर्ष हो गया तो अटल जी ने एक कविता लिखी और उन्होंने उस समय की मनस्थिति का वर्णन अपनी कविता में किया है. झुलसाता जेठ मास शरद चांदनी उदार, झुलसाता जेठ मास शरद चांदनी उदार, सिसकी भरते सावन का अंतर्गत रीत गया, एक बरस बीत गया.
2: सीख चौ में सिमटा जग किंतु विकल प्राण विहग, धरती से अंबर तक गुजा मुक्ति गीत गया, एक बरस गया, एक बरस.
0: 1975 मध्ये आजच्या दिवशी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्या घटनेचं स्मरण म्हणून आजचा दिवस पाळला जातो. आणीबाणीच्या काळात देशासाठी प्राण गमावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसंच संविधानाचं आणि लोकशाहीचं मूल्य नागरिकांना समजावं यासाठी आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. रेल्वे मालवाहतुकीचं आधुनिकीकरण करण्याच्या दृष्टीनं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्ली इथं एक आढावा बैठक घेतली. विविध वस्तूंचं आकारमान आणि वैशिष्ट्यांनुसार मालगाडीच्या वाघिणींची रचना करावी असा प्रस्ताव या बैठकीत पुढं आला आहे. मीठ आणि सिमेंट अशा वस्तूंसाठी मुद्दाम तयार करण्यात आलेल्या वाघिणींचं आरेखन या बैठकीत सादर करून त्याच्या सफलतेविषयी चर्चा झाली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नसरापूरमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याबद्दल आरोपी भीमराव कांबळे याला विशेष न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. आरोपीच्या शिक्षेबाबतचा निवाडा न्यायालय येत्या सोमवारी देणार आहे. आरोपीवर दाखल सर्व गुन्हे सिद्ध झाल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. गेल्या 1 मे रोजी घडलेल्या या गुन्ह्याचा तपास पूर्ण होऊन 55 दिवसात खटल्याचा निकाल लागला आहे. व्हेनेझुएलात झालेल्या शक्तिशाली भूकंपामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये मरण पावलेल्यांची संख्या 164 झाली असून 971 जण जखमी झाले आहेत. व्हेनेझुएलाच्या हंगामी अध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी ही माहिती दिली. काल मध्यरात्रीनंतर 7.7 आणि 7.2 रिक्टर तीव्रतेचे धक्के तिथे जाणवले. गेल्या 100 वर्षात एवढ्या तीव्रतेचा भूकंप या परिसरात झालेला नाही. धक्क्यांचा प्रभाव सुमारे 1700 किलोमीटर दूरपर्यंत ब्राझीलमध्ये अमेझॉनपर्यंत जाणवल्यानं घाबरून रहिवाशांनी इमारती रिकाम्या केल्या. देशात आणीबाणी घोषित केली असून मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामकाज बंद ठेवलं आहे. जखमींच्या आणि मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. संकटाच्या या काळात भारत व्हेनेझुएलाच्या पाठीशी असल्याचं दोन्ही नेत्यांनी सांत्वनपर संदेशात म्हटलं आहे. केंद्र सरकारनं व्यावसायिक एलपीजी पुरवठ्यावरचे सर्व निर्बंध हटवले असून पश्चिम आशियातल्या संकटापूर्वीच्या स्तरावरचा पुरवठा पुन्हा सुरू केला आहे. यामुळे औद्योगिक आणि व्यावसायिक एलपीजी ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. संकट सुरू झाल्यानंतर थांबवण्यात आलेल्या बल्क एलपीजी पुरवठ्यावरचे निर्बंधही कमी करून त्याचा पुरवठा संकटापूर्वीच्या वापराच्या 50% आणला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDOने तयार केलेल्या नेत्रा या स्वदेशी बनावटीच्या हवाई हल्ला इशारा आणि नियंत्रण यंत्रणेला अंतिम परिचालन मंजुरी मिळाली आहे. बंगळुरू इथं आज झालेल्या एका समारंभात भारतीय वायुदलाचे उपप्रमुख एअर मार्शल अवधेश कुमार भारती यांना ही मंजुरी सुपूर्द करण्यात आली. नेत्रासारखं स्वदेशी तंत्रज्ञान ऑपरेशन सिंदूर आणि बालाकोट हल्ल्याच्या वेळी

उपलब्ध झाल्यामुळे देशाच्या संरक्षण सिद्धतेत मोठी वाढ झाल्याचं यावेळी वायुदल उपप्रमुखांनी सांगितलं. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या जहाजांनी इराणच्या IRGCने अधिकृतरित्या नेमून दिलेल्या मार्गानेच प्रवास करावा. इतर मार्गांनी प्रवास केल्यास ते धोकादायक ठरू शकते अशी सूचना इराणी अधिकाऱ्यांनी दिली आहे. इराणच्या अधिकृत वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या एका पत्रकात ही माहिती दिली आहे. आंतरराष्ट्रीय सागरी संस्थेशी झालेल्या करारानुसार इराणी अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये याचा समावेश आहे. यापुढच्या काळात होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या जहाज प्रवासाचं व्यवस्थापन करण्यासाठी इराण आणि ओमाननं संयुक्त कृती दल स्थापन करण्याचं ठरवलं आहे. होर्मुझमध्ये अडकून पडलेल्या 11,000 खलाशांच्या सुटकेसाठी सर्व सुरक्षा परवान्यांसहित हमी योजना तयार केली असल्याचं आंतरराष्ट्रीय सागरी संस्थेच्या अध्यक्षांनी सांगितलं आहे. महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज मँचेस्टर इथं भारत आणि बांगलादेश यांच्यात सामना सुरू आहे. बांगलादेशानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र त्यांची सुरुवात खराब झाली. दुसऱ्याच षटकात संघाची धावसंख्या 8 असताना दिलारा अख्तर 4 धावांवर बाद झाली. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा बांगलादेशच्या 16 षटकांमध्ये 3 बाद 106 धावा झाल्या होत्या. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती CP राधाकृष्णन यांनी आज संसद भवनात राज्यसभेच्या 10 नवनिर्वाचित आणि पुनर्निर्वाचित सदस्यांना शपथ दिली. यामध्ये आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि झारखंडमधल्या सदस्यांचा समावेश आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 27 ते 29 जून दरम्यान सेशेल्स या देशाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ते सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या 2.5 लाख शेतकऱ्यांना 334 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याबाबतचा शासन आदेश जारी. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरातली घसरण कायम. नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे दोषी, शिक्षा येत्या सोमवारी सुनावणार. आणि व्हेनेझुएलात झालेल्या शक्तिशाली भूकंपामुळे मरण पावलेल्यांची संख्या 164 971 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार श्रोते हो, न्यूज ऑन एअर ॲप आणि 107.1 मेगाहर्ट्स वरती आपण ऐकत आहात मुंबई आकाशवाणी केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. चैतन्याच्या सुरांनी करूया एका प्रसन्न दिवसाची सुरुवात. भक्ती आणि मांगल्याचा एक सुरेल प्रवास घेऊन मी तुमची मैत्रीण कल्याणी सादर करत आहे आपल्या मनाचा ठाव घेणारा कार्यक्रम वंदन.

श्रोते हो, बऱ्याचदा असं होतं ना आपल्या सोबत की आपण समोरच्याचं पूर्ण न ऐकताच घाईघाईमध्ये काहीतरी चुकीचा असा समज करून घेतो. एका घरामध्ये एक छोटीशी मुलगी, एक खूप गोड मुलगी असते आणि तिच्या हातामध्ये दोन सफरचंद असतात आणि ती ते घेऊन उभी असते आणि तिची आई तिच्याकडे येते आणि प्रेमाने तिला असं विचारते की बाळा, यातलं एक सफरचंद मला देशील का ग? ती छोटी मुलगी आईकडे बघते आणि पटकन उजव्या हातातल्या सफरचंदाचा एक मोठा असा घास घेते. आईला थोडंसं आश्चर्य वाटतं, तेवढ्यात ती मुलगी डाव्या हातातल्या सफरचंदाचा सुद्धा एक घास घेते. ते बघून आईला खूप वाईट वाटतं. तिला असं वाटतं की आपली मुलगी अशी कशी काय, मी हिला सफरचंद मागितलं पण ती आपल्याला देत नाही आहे आणि आईने सफरचंद मागितली म्हणून तिने दोन्ही सफरचंद उष्टी करून ठेवली आहेत. तर हे बघून आईचा चेहरा पडतो आणि तेवढ्यात ती छोटीशी मुलगी आपला उजवा हात पुढे करते आणि अतिशय निरागसपणे असं म्हणते की आई, हे घे, हे सफरचंद जास्त गोड आहे. हे ऐकून आईच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. आणि श्रोते हो, आपणही अनेकदा नात्यांमध्ये दुसऱ्याच्या चुकीचा किंवा दुसऱ्याच्या कृतीचा असा चुकीचा अर्थ जो आहे तो आपण काढत असतो. समोरच्याचा हेतू जो आहे तो समजून घेण्याआधीच आपण आपला जो काही निर्णय आहे तो ठरवून मोकळे होत असतो. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की आजपासून कुणाबद्दलही घाईघाईमध्ये आपण जे मत बनवतो तर ते मत बनवण्याच्या आधी त्यांना स्वतःला सिद्ध करण्याची एक संधी आपण नक्की देऊन पाहूया. यासोबतच ऐकूया एक गीत.

श्रोते हो, आपण रागाच्या भरामध्ये कुणाला काहीही बोलून जातो आणि नंतर सॉरी असं म्हणून मोकळे सुद्धा होतो, पण खरोखरच त्या सॉरीचा काही उपयोग होतो का? एकदा एका गावामध्ये लहान मुलगा असतो ज्याला खूप असा राग येत असतो आणि त्याचे वडील त्याला हातोडी आणि खेळांनी भरलेली एक पिशवी देतात आणि ते त्याला सांगतात की जेव्हा जेव्हा तुला राग येईल तेव्हा घरामागच्या लाकडी कुंपणाला जाऊन एक खिळा ठोकायचा. पहिल्या दिवशी मुलगा रागामध्ये जातो, त्याला बराच राग आलेला असतो आणि तो 10-12 खिळे जे आहेत ते ठोकून येतो. हळूहळू तो स्वतःच्या रागावरती नियंत्रण मिळवायला शिकतो आणि खिळे ठोकण्याचं जे प्रमाण आहे ते हळूहळू कमी होत जातं. एक दिवस असा येतो की एकही खिळा त्याला ठोकावा लागत नाही आणि त्याच्यामुळे वडील त्याचं अतिशय कौतुक करतात आणि त्याला असं म्हणतात की आता ज्या दिवशी तुला अजिबात राग येणार नाही त्या दिवशी यातला एक खिळा काढून टाकायचा. आणि काही दिवसांनी मुलगा सगळे जे काही खिळे आहेत ते काढून टाकतो आणि आपल्या वडिलांना आणून दाखवतो. त्यानंतर वडील त्याला त्या कुंपणाजवळ नेतात आणि असं म्हणतात की बाळा, तू खूप छान बदलला आहेस, तुझ्यातला हा जो काही बदल आहे तो मला खूप आवडतो आहे, पण या लाकडाकडे जरा तू बघ. तू खिळे काढलेस पण जे भोक आणि ओरखडे या लाकडावरती पडलेत ते कधीच भरून निघणारे नाही आहेत. श्रोते हो, आपण जेव्हा रागाच्या भरामध्ये एखाद्याला वाईट शब्द बोलतो किंवा एखाद्याला वाईट बोलतो किंवा त्याच्याबद्दल काहीतरी निंदा करतो, त्याला पचणार नाही असं बोलतो, तर तेव्हा आपण त्यांच्या मनावरती असेच ओरखडे पाडत असतो. नंतर तुम्ही कितीही वेळेला त्याला माफ करा किंवा सॉरी असं काहीही जरी म्हटला तरीसुद्धा तो जो काही शब्दरूपी खेळ आहे तो काढल्यानंतर सुद्धा मनावरचा जो काही घाव आहे तो तसाच राहतो. आणि म्हणूनच आजकाल शब्दांचा वापर आपण सगळ्यांनीच खूप जपून करायला हवा. आणि या सकारात्मक विचारासह ऐकूया एक गीत.

107.1 MHz FM रेनबो वरती आपण ऐकत आहात वंदन हा कार्यक्रम आणि तुमच्यासोबत आहे मी तुमची मैत्रीण कल्याणी. तर श्रोते हो, आपण सगळेच जण नेहमीच असं अनेकदा असं म्हणत असतो की एकदा माझं हे काम झालं की मी निवांत राहीन, है की नाही, मी छान आराम करेन, एकदा मी एवढे पैसे कमवले की मी सुखात जगेन. पण खरोखर तो निवांतपणा आपल्याला कधी येतो का? एका सुंदर समुद्रकिनाऱ्यावरती एक स्थानिक कोळी मस्तपैकी मासे पकडून झाडाखाली झोपून छान अशी मस्त गाणी गुणगुणत असतो आणि तिथे शहरातून सुट्टीवरती आलेला एक मोठा असा बिझनेसमन येतो आणि तो त्या कोळ्याला असं म्हणतो की अरे तू आत्ताच आराम का करतोयस, म्हणजे तू आणखी जाळं टाक, छान मस्त असे मासे पकड. आणि कोळी त्याला विचारतो की मग काय होईल साहेब? तर बिझनेसमॅन त्याला असं म्हणतो की मग तू ते विकून खूप पैसे कमवशील आणि स्वतःची बोट घेशील, स्वतःची कंपनी जी आहे ती तू पुढे भविष्यामध्ये काढशील. कोळी त्याला हसून विचारतो की साहेब, पण हे सगळं करून शेवटी होईल तरी काय? तर तो जो काही बिझनेसमॅन आहे तो त्याला अभिमानाने असं सांगतो की अरे मग तू वयाच्या 60व्या वर्षी निवृत्त होशील आणि माझ्यासारखा एखाद्या समुद्रकिनाऱ्यावरती येऊन निवांत आराम करशील. कोळी पुन्हा हसतो आणि म्हणतो की साहेब, मग मी आता इथे बसून दुसरं काय करतोय? जो निवांतपणा मिळवण्यासाठी तुम्ही आयुष्यभर धावपळ करताय तो मी आत्ता या क्षणी अनुभवतोय. श्रोते हो, आपण भविष्यातल्या सुखाच्या शोधात आपला आजचा निखळ आनंद जो काही आहे ना तो गमावून बसतो. आयुष्य उद्यावर ढकलण्यापेक्षा आज जे आहे त्यात आनंद मानायला शिकूया आणि याच आनंदाचा गजर करणारं हे पुढचं गाणं ऐकूया.

बऱ्याचदा असं होतं ना की आपण खूप मेहनत करत असतो कुठल्याही गोष्टीसाठी, पण लोक आपल्याला जे आहेत ते किंमत देत नाहीत. अशावेळी आपण खचून जातो. एक वडील आपल्या मुलीला तिच्या वाढदिवसानिमित्त एक खूप जुनी गंजलेली अशी गाडी जी आहे ती भेट देतात. हो, गंजलेली आणि जुनीच गाडी भेट देतात. ते असं तिला म्हणतात की ही खूप वर्षांपूर्वीची जुनी गाडी आहे आणि तू आधी जुन्या गाड्यांच्या गॅरेजमध्ये जा आणि विचार ही गाडी ते कितीला विकत घेतील किंवा कितीला ते घेऊ शकतात. तर मुलगी तिथे जाऊन येते आणि ती सांगते की ते फक्त 10,000 रुपये देत आहेत या गाडीचे, कारण गाडी जी आहे ती खूप जुनी आहे. मग वडील तिला असं म्हणतात की आता एखाद्या भंगारवाल्याकडे जा आणि त्याला जाऊन विचार. मुलगी जाऊन येते आणि सांगते की तो फक्त 5,000 देतोय. मग शेवटी वडील तिला एखाद्या विंटेज अशा कार क्लबमध्ये पाठवतात आणि तिथे जुन्या आणि दुर्मिळ गाड्यांचे जे शौकीन लोक असतात, तर मुलगी तिथे जाऊन येते आणि आश्चर्याने डोळे विस्फारून वडिलांना सांगते की बाबा, तिथले लोक या गाडीसाठी 50,00,000 रुपये द्यायला तयार आहेत, कारण ही एक अत्यंत दुर्मिळ आणि रॉयल अशी गाडी आहे. वडील हसतात आणि म्हणतात की बाळा, मला तुला हेच शिकवायचं होतं. जर तू चुकीच्या ठिकाणी असशील तर लोक तुझी किंमत कवडी मोलच ठरवतील, त्यामुळे तिथे राहून रडत बसण्यापेक्षा अशी जागा शोध जिथे तुझ्या खऱ्या गुणांची किंमत केली जाईल किंवा जिथे लोकांना तुझ्या गुणांची खरी किंमत कळलेली असेल. श्रोते हो, जर आपल्याला कोणी कमी लेखत असेल तर याचा अर्थ असा नसतो की आपण वाईट आहोत, पण जर आपण चुकीच्या लोकांमध्ये जर राहत असू तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला असं वाटू शकतं. आणि त्यामुळेच स्वतःची जी काही किंमत आहे ती आपण ओळखायला शिकूया. आणि हे पुढचं जे गाणं आहे ते ऐकूया.